0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपलं आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। मित्रांनो, जीवनाच्या टप्प्याटप्प्यात रंग भरत असताना अचानक आपण थांबतो। खरं तर असं होऊ नये म्हणूनच आजचा आपला हा विषय, तो म्हणजे निंदकाचे घर असावी शेजारी। तसं पाहिलं तर निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, बर का? ते म्हणजे आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे अशुभचिंतक। ते आपण बघणारच आहोत। पण निंदेवरून आठवलं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा व्हावी असे प्रत्येकाला वाटते, परंतु कधी कधी त्या कर्मामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकते। परिणामी आपल्या कार्याची निंदा होऊ शकते, बर का? म्हणूनच आपण निंदा ऐकण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे। सदैव लक्षात ठेवा की जिथे प्रशंसा होते तिथे काही जणांकडून निंदा सुद्धा होणारच। तसा विचार केला तर आपण केलेल्या कामातील चुका आपण स्वतः सहजपणे काढू शकत नाही, बरोबर ना? कारण ते काम आपल्या बुद्धीप्रमाणे बरोबरच असतं। परंतु जर एखादी दुसरी व्यक्ती त्यातील चुका दाखवित असेल तर त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे। एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीचे मनापासून आभार देखील मानले पाहिजेत। मित्रांनो, जसे एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर शिक्षक तपासून देतो की नाही, त्यातील चुका दाखवतो, त्यावेळीच विद्यार्थ्याला आपली चूक लक्षात येते व ती तो सुधारू शकतो। तसाच आपला निंदक हा सुद्धा एक प्रकारे आपला शिक्षक आहे। त्यामुळे त्याचा तिटकारा न करता त्याला धन्यवाद दिले पाहिजे। लक्षात ठेवा की गुलाबाची सुगंधी फुले येण्यासाठी त्या रोपट्याला दुर्गंध येणारी खते घालावी लागतात, हे तर आपण प्रॅक्टिकल जिवंत उदाहरण पाहतो। त्याचप्रमाणे निंदा, ग्लानी व अपमान या गोष्टी आपल्या जीवनात खताचे काम करतात। जेव्हा आपण या खतामधून सुद्धा सकारात्मक चिंतन करीत राहू तेव्हाच आपल्या जीवनात सद्गुण रूपी सुगंधी फुले येतील। तात्पर्य म्हणजे आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निंदारूपी खत गरजेचे आहे, बर का? गुलाबाला सुवासिक बनविण्यासाठी त्यावर सतत सुगंधी द्रव्याचा शिडकाव करीत राहिलो तर ते रोपटे मरून जाईल। तसेच एखाद्याच्या कार्याची सातत्याने केवळ प्रशंसाच करीत राहिलो तर त्याची प्रगती खुंटते, त्याला आपल्याला आपल्या दोषाची जाणीवच होणार नाही। त्यामुळे निंदक हाच आपला खरा मित्र आहे आणि अशा मित्रांची अधून मधून अवश्य भेट घ्यावी, कारण निंदा आपल्याला जागृत करते, जागी ठेवते आणि प्रशंसा आपल्याला झोपविते। म्हणूनच जिथे आपली प्रशंसा होत असेल तेथून

उघडतात. कारण त्या त्रुटी आपल्या जीवनातून काढण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे निंदक हा आपला एक शिक्षक आहे, खरा मित्र व शुभचिंतक सुद्धा आहे. म्हणूनच निंदकाच्या इशाऱ्याला समजून जर आपण पुरुषार्थ केला, प्रयत्न केले, तर आपल्याला सफलता अवश्य प्राप्त होते. मित्रांनो, निंदा एखाद्या कडव्या औषधासारखी असते बर का. पिताना कडू वाटते पण लाभ खूप होतो. सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्याची निंदा करते तेव्हा ती डायरेक्ट आपल्याला ऐकवत नाही. चार चौघात केलेली निंदा तर एखाद्या बाणाप्रमाणे हृदयामध्ये आघात करते. ती एखाद्या कडू कारल्यासारखी कडवट असते. पण अशा कडू कारल्याला पचविणे पण तितकेच महत्वाचे. त्यानेच आपण निरोगी बनतो. म्हणूनच आपली निंदा करणाऱ्याला नेहमी क्षमा करा. लक्षात घ्या, त्यांना क्षमा करा आणि पुढे चाला. मनामध्ये त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच आपले दोष दाखवून एक प्रकारचा आरसा आपल्या पुढे ठेवला. आरसा आपल्या पुढे ठेवल्यामुळे आपण वेळेच्या आत त्याला सुधारू शकलो. मित्रांनो, या विषयाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरहंकारी बनून जो आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो ना, तोच आपल्या जीवनाला महान बनवू शकतो. आपण आधीही पाहिलं, निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे आपले विरोधी व अशुभचिंतक. या दोन्ही निंदा करणाऱ्यामध्ये मोठा फरक असतो. जो आपला शुभचिंतक आपल्या कामातील त्रुटी काढतो त्यामागे त्याचा सकारात्मक भाव लपलेला असतो. अशा शुभचिंतकाची निंदा ऐकून आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन केले तर आपण जीवनात सफल बनू शकतो. परंतु आपला अशुभचिंतक जेव्हा आपली निंदा करतो त्यात मात्र घृणाभाव, वैरविरोध, नकारात्मक भाव सामावलेला असतो. त्याला असे वाटते की याने चांगले कर्म करणे सोडून द्यावे, याला त्यात असफलता प्राप्त व्हावी, अशा निंदकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे बर का. त्याने केलेली निंदा ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे व आपण हाती घेतलेले चांगले काम निर्धाराने चालूच ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या निंदकापासून स्वतःला सावधान करणे अत्यंत गरजेचे. चला तर आता मला वाटतंय इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात.

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी आणि आपण कंटिन्यू करत आहोत आपला गोडसा टॉपिक निंदकाचे घर असावे शेजारी। तर मित्रांनो, निंदा तोच सहन करू शकतो जो निरअहंकारी आहे, म्हणजेच गर्व नसावा। आपल्याला कोणत्याही कलेचा, विशेषतेचा, गुणाचा वा कार्याचा अभिमान येता कामा नये। जर का अभिमान आला तर आपण जरा सुद्धा निंदा सहन करू शकत नाही बर का। अभिमानी व्यक्तीला म्हणजेच गर्विष्ठ व्यक्तीला निंदा ही अपमानाच्या रूपामध्ये अनुभवास येते आणि मग सारी खिटखिट सुरू होते। त्यामुळे निरहंकारी बनून राहणाराच आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःने परिवर्तन करू शकतो आणि आपले जीवन सफल करू शकतो। चला तर छोटीशी गोष्ट ऐकूयात। एकदा एका मूर्तिकाराला आपल्या कलेचा अभिमान जागृत होतो व त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मूर्तिकार या दुनियेतच दुसरा कोण नाही। त्याला वाटले की आपण यमराजाला सुद्धा फसवू शकतो, म्हणून त्याने आपल्या सारख्या 10 मूर्ती बनविल्या आणि जेव्हा मरण जवळ आले तेव्हा त्या मूर्ती समवेत लपून बसला। इथे यमराज त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी आला, परंतु त्याला हे कळेना की यातील नेमका मूर्तिकार कोण आहे, कारण सर्वच एकसारखे दिसत होते। तेव्हा यमराजाने एक युक्ती केली। तो म्हणाला की हा मूर्तिकार किती चांगला आहे, फक्त त्याने एक चूक मात्र केली आहे। ते शब्द ऐकताच मूर्तिकाराचा अभिमान जागृत झाला। तो म्हणाला, कोणती चूक झाली महाराज, मी तर जगप्रसिद्ध मूर्तिकार आहे। असे बोलताच यमराज म्हणाला की मी तुलाच घेण्यासाठी आलो आहे। तात्पर्य म्हणजे अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती जरा सुद्धा आपली चूक व निंदा ऐकून घेऊ शकत नाही। शेवटी लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपण प्रगती करू तितके आपले विरोधक वाढू लागतात, परिणामतः निंदाही वाढत जाते। अशा वेळी निंदा करणाऱ्या व्यक्तींवर नाराज होण्याऐवजी त्यापासून काहीतरी चांगला धडा घ्या, तरच आपली सदैव उन्नती होत राहील। त्याचबरोबर आपली जीवनरूपी बाग फुलबाग अनेक गुणरूपी फुलांनी जसे नम्रता, सहनशीलता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, दिव्यता इत्यादी दिव्य गुणरूपी फुलांनी फुलून जाईल। तर मित्रांनो, या विषयावरून काय लक्षात आलं बरं? ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी। चला तर आता इथे मी थांबवते आणि तुम्हाला तुमच्या रंगीत आयुष्यासाठी शुभेच्छा देते।

आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,60,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून रोज आपल्याशी संवाद साधतोय। रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे रसिक श्रोते हो, तुम्हाला नम्र अभिवादन करून भारताची परिक्रमा अखंड भारत पाहून झालाच, संन्यासी होण्यासाठी काय काय करावं लागतं असा मित्राच्या शब्दातला प्रसंगही पाहून झाला। आणि आता मात्र आपल्याला पाहायचंय त्यांच्या मनात कशाचे विचार चालू आहे, वेध लागलेत भारताबाहेर जाण्याचे। कारण बाहेर गेल्याशिवाय, देशाच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला नुसतं भारतातल्याचं नाही, आपला तर जगत कल्याणाचा, साऱ्या मानवजातीच्या कल्याणाचा हेतू आहे, मानस आहे। त्यासाठी आधी आपल्या देशाबाहेरचं जग कसं आहे हे तर पाहावं लागेल। आणि मनात पुन्हा पुन्हा आपली संस्कृती, आपलं अध्यात्म, आपल्या संस्कृतीची महानता, तिचा गरिमा जगाच्या कानाकोपऱ्यात घालण्याची अनिवार्य इच्छा मनात दाटून येते। त्यासाठी इंग्लंड, अमेरिका या देशात जाण्याची गरज आहे। नुसता विचार समजण्याचा अवकाश नरेंद्रवर प्रेम करणाऱ्या सहस्र भारतीयांचा, प्रामुख्याने सामान्यांचा तीव्र प्रतिसाद। कुठल्याही संस्थानिकाने, कुठल्याही धनाढ्याने, कुठल्याही उद्योगपतीने त्यांची सर्व व्यवस्था स्वतःकडे घेऊन केली असती, पण स्वामीजींना ते मान्य नव्हतं। या ठिकाणी मला दोन महनीय व्यक्ती आठवतात, लोकनेते जयप्रकाश नारायण आणि पुण्यातले श्रीयुत SM जोशी। या दोघांच्याही आजारपणाचा खर्च, जयप्रकाश नारायण तर जसलोकचे ट्रस्टी होते, हा कुठल्याही याच्यातून नव्हता, लोकांनी त्यांच्यासाठी एक एक रुपया गोळा केला त्याच्यातून झालेला आहे। आणि यांनी लोकांकडे मागितलेलं नाही, लोकांनी उत्स्फूर्तपणे दिला, अशी व्यक्तिमत्व आपल्या देशात होती आणि आजही आहेत। पै पै करून रुपया नाही, त्यावेळचे पै पै म्हणजे एक एक पैसा करत पैशाचा ओघ सुरू झाला, समाधानकारक राशी जमा होण्यास प्रारंभ झाला। पण नरेंद्रचाच निर्धार होईना, ठरे ना, अखेर तो जमा झालेला सर्व पैसा परत सर्वसामान्य माणसांना वाटून देण्यात आला। पुनश्च भटकंती, पुनश्च आपल्या मताचा प्रसार। असेच कुणीतरी जागतिक धर्म परिषद शिकागो येथे नजीकच्या काळात संपन्न होत आहे अशी त्यांना बातमी मिळाली। जगातील विविध धर्माचे, विविध पंथांचे अत्यंत निवडक पण विद्वान पंडित तेथे हजेरी लावणार आहेत। तेव्हा पुन्हा स्वामीजींच्या अनुयायांनीच उचल खाल्ली आणि ही संधी स्वामीजींनी सोडू नये, मनातील स्वप्न सुप्त इच्छापूर्तीचा काळ जवळ आलेला आहे, पुन्हा अशी वेळ केव्हा येणार हे सातत्याने त्यांच्यावर बिंबवले। अखेर स्वामींची स्वारी तयार झाली, ठरले नवे निर्धारच झाला, आता या परिषदेला जायचेच. मग सुरू झाली लगीन घाई. मद्रास, आजचं चेन्नई, आगमन झालं. त्याच्या आधी हैदराबादला गेले. पाश्चात्य देशात हिंदू धर्माचा प्रसार या विषयावर अत्यंत भावपूर्ण असं सखोल व्याख्यान त्यांनी केलं आणि प्रवासामागितला हेतू त्यांनी सांगितला. तेथून परतल्यावर स्वप्नात गुरुदेव रामकृष्णांचे कन्याकुमारी येथील आईचे कार्य कर, भारत मातेचे कार्य कर हा संदेश देणारं दिव्य दर्शन झालं आणि आपल्या निर्धाराला, विचाराला एक दृढता आली, पक्केपण आलं. तेव्हा आपला हा मानस गुरुमाता वंदनीय शारदा मातेस पत्राने कळवला. माताजींचा नरेंद्रच्या संकल्पाला, निर्धाराला संमती देणारा प्रतिसाद मिळाला. पत्रात यशवान भव हा आशीर्वादही आला. हे पत्र मिळताच अतीव आनंदाने, प्रसन्नतेने नरेंद्र जवळील शिष्यांना म्हणाले, आता कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही. मी अमेरिकेला जावे ही साक्षात जगदंबेचीच इच्छा आहे. त्यामुळेच तर मातेने हा पत्ररूपी आशीर्वाद पाठवला. हैदराबाद व अन्य प्रमुख शहरातून नरेंद्रची व्याख्यानं आयोजित करण्यात आली. व्याख्यानातून परदेश गमनाचा हेतू कथन करण्यात आला आणि एकदा हेतू समजल्यावर ठिकठिकाणाहून देणग्यांचा पाऊस पडला. खत्रीच्या महाराजांनाही कळलं, त्यांना स्वामीजींना बोलवायचंच होतं. गुरुकृपेने संतान होईल हा महाराजांचा आशीर्वाद फळालेला होता. परिणामी स्वामीजींनी आपल्या नवजात अर्भकाचे नामकरण करावं ही त्यांची इच्छा. नवे हट्टच होता, तो राजहट्ट नव्हता, तर एका भक्ताने आपल्या आराध्य दैवताकडे धरलेलं आग्रहाचं मागणं होतं ते. शेवटी नरेंद्रांनी त्यांना होकार कळवला. त्याप्रमाणे ते नियोजित शुभ दिवशी तेथे दाखलही झाले. नामकरणाचा सोहळा भावपूर्ण उत्साहात संपन्न झाला. याच दरबारात स्वामीजींना नरेंद्र हा साज चा जो साज आहे, आजचा पोशाख आहे, सर्वांना परिचित आहे, तो महाराजांच्या शुभ हस्ते देण्यात आला आणि त्यांनी नरेंद्रांचं नावही ठेवलं, विवेकानंद. विवेकावर विजय मिळवणारा आणि इतरांना आनंद देणारा विवेकानंद, आणि त्याचबरोबर परदेश गमनासाठी आवश्यक असणारा री आपला खारीचा वाटा समजून गसगसली धनराशी दिली. श्री नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. अखेर परदेश गमनासाठी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत जाण्यासाठी स्वामीजींचं आगमन झालं. शेकडो अनुयायी भाऊच्या धक्क्यावर म्हणजे मुंबईला दाखल. पुत्रवत शिष्यांना सोडताना स्वामीजी भाववश झाले. डोळे अनावर होऊन मुक्तपणे वाहू लागले. सद्गतीत कंठाने अत्यंत भावपूर्ण रीतीने जहाजाच्या डेकवरून हात उंचावून निरोप घेतला. त्या प्रचंड जलयानाने, जहाजाने भारताचा किनारा सोडला. दिवस होता 31 मे 1883. जलमार्गाचा प्रवास पहिलाच अनुभव. वातावरण, खाद्यपेय, शयन व्यवस्था, सतत बदलणारं सागरी हवामान, भाषा विविधता, पोशाखातली विविधता, दिनचर्येतली भिन्नता, सारं सारं अपरिचित. पण कालांतरानं हळूहळू सर्वच अंगवळणी पडत गेलं. याच प्रवासात एक गमतीदार घटना घडली, ती पाहूया. त्याचे असे झाले की आपल्या साधू महाराजांचा पोशाख इतरांच्या दृष्टीने विचित्रच होता. तो असा अंगावर पायगोळ भगवा अंगरखा, ऐसपैस धोतर तेही भगवे, डोईवर लाफा बांधलेले मोठे टरबुजासारखे पागोटे तेही भगवेच, अशा बेंगरूळ पोशाखात हे महाराज डेकवर संध्याकाळची हवा खात उभे होते. डेक म्हणजे जहाजाला तीन भाग असतात. जो अर्धा भाग चवर भाग पाण्याखाली असतो ते तळ, त्याच्यावरचा भाग फळ्या ठोकलेला म्हणजे तो डेक, आणि त्याच्यावर केबिन्स असतात. मी मुंबई ते दाभोळ मुंबई ते हरणे हा बोटीवरचा प्रवास अनुभवलाय. बोट फार हलते आणि ज्याला सवय नसले की ते ताबडतोब पाणत्या करायला सुरुवात करतात आणि सगळीकडे पाणीच पाणी असतं आणि डेकवर त्याच वेळेला सुटाबुटातील अद्यावत पोशाखातील तरुण इंग्रजीत धर्म या विषयावर चर्चा करत होते. अर्थात त्यांच्या मते सर्वश्रेष्ठ धर्म अर्थात ख्रिश्चनच धर्म. तेवढ्यात त्यांचं लक्ष या विचित्र पोशाखधारी महाशयांनी वेधले. मग काय, त्यांनी आपला मोर्चा हिंदुस्तान हिंदू धर्म यावर वळवला आणि सुरू केली ती हिंदुस्तान व हिंदू धर्माची टिंगलटवाळी. त्यांना काय माहिती, जवळच उभं असलेले साधू महाराज इंग्रजी बरोबर त्यांना विविध धर्माचं अद्यावत ज्ञान आहे. स्वामीजी काही काळ संयम ठेवू शकले तरी त्यांची टकळी चालूच. मग मात्र स्वामीजींचा संयम संपला आणि ते त्या दोघांवर झेपावले. दोघांची मानगुट आपल्या भक्कम पोलादी मनगटात पकडून ते गरजलेच आणि अस्खलित इंग्रजीत त्यांनी गर्जना केली, स्टॉप दिस नॉनसेन्स, इफ यू अटर्ड सिंगल वर्ड अबाउट माय नेशन अँड रिलिजन आय विल थ्रो यू इन द सी, माइंड वेल. याच्या पुढे तुम्ही माझ्या धर्माबद्दल माझ्या संस्कृतीबद्दल एक शब्द जरी तोंडातनं काढला तर चेंडू सारखं उचलून तुम्हाला या समुद्रात दोघांना फेकून देईन. हे ऐकून दोघांची बोबडी वळली. सॉरी सॉरी करीत क्षमा याचना सुरू झाली. असा हवा प्रत्येकाजवळ देशाभिमान धर्माभिमान. आता परदेश प्रवासात आणि तेव्हापासून सगळे स्वामीजींना जरा थोडे दबूनच वागू लागले. कोलंबो पेनांग सिंगापूर हाँगकाँग कॅटन याकोहामा मार्गे अमेरिकेत दाखल. व्हॅनकुव्हर बंदरात उतरून रेल्वे मार्गाने 3 दिवसाचा प्रवास. प्रवासानंतर शिकागो महानगरीत दाखल. सर्वच वातावरण अपरिचित. खेड्यातून महानगरीत प्रवेश. तेथील भव्यता पाहून बावरलेल्या बालकासारखी स्वामीजींची अवस्था झाली. ते गोंधळून गेले. तो अंगावरील पायघोळ अंगरखा डोईवरील फेटा इतर सगळे हॅटडारी कटीस धोतर इतर सगळे सूटबुटात हा वेशच सर्वांना अपरिचित. इथं मला श्यामची आई चित्रपट आठवतो. त्या चित्रपटात सगळी मुलं डोक्याचा तुळतुळीत गोटा त्यावर टोपी गुडघ्यापर्यंत हाफ पॅन्ट चड्डी त्यावर कोट अशा वेशात येत असत आणि तेच मुलींचे साडी खोपा. आता सगळंच बदललंय, जाऊ द्या. आणि हा वेश अपरिचित म्हणून मुलं त्यांच्या मागे लागत. जसे आपण परदेशी पाश्चिमात्याच्या मागे लागतो म्हणून तर शासनास आमिर खाद्वारे अतिथी देव भव जाहिरात करण्याची वेळ येते. त्यात भाषेची अडचण. जो भेटतो तो मग त्यात सामान्य हमाल कुली आला त्याचेकडून अव्वाच्या 1.25 उकळत आपल्या चहावालाही 5 रुपयाचे 50 रुपये करतोच ना. देश बदलला, वर्ण बदलला, पंथ बदलला, भाषा बदलली, सर्वच मात्र मानवी भावना दुष्ट प्रवृत्ती वास करतात. असं नाही की महाराष्ट्रात होतं भारतात होतं, इथून तिथून सहज प्रवृत्ती माणसाच्या आहेत. त्यात चांगल्याही आहेत त्यात वाईट आहे. त्याला कुठलीच भूमी कुठलाच देश कुठलाच पंथ कुठलीच भाषा ही अपवाद नाही असो. परंतु विस्तव का कधी झाकला जातो? हा तर ओजस्वी तेजस्वी सूर्यच होता. पोशाख विचित्र का असे ना, पण टवटवीत तेजल तजेलदार मुखमंडल भव्य पाल प्रदेश जोडीला आत्मविश्वास व्यक्त करणारे डोळे हे रुपडं लपणारं नव्हतं अडखळणारं तर नव्हतंच. खळबळप्रिय बातमीदारांना आजच्या भाषेत TRP वाढवणारी न्यूज गवसल्याचा आनंद व त्यांचेकडून सवंग प्रसिद्धी पण आर्थिक आघाडी कमालीची थंड. याच ठिकाणी सर्व धर्म परिषदेची तारीख पुढे ढकलल्याचे माहीत झाले. परिषदेच्या नियमावलीनुसार अधिकृत प्रतिनिधी पत्र कोणत्या तरी धर्म परिषदेने पुरस्कृत केलेले त्यांच्याजवळ नव्हतेच. आता अडचणी वाढत चालल्याय. अडचणीचा पाडाय ही पहिली अडचण. पहिली अडचण भाषेची, दुसरी अडचण प्रवेश पत्राची, तिसरी अडचण परिषदेच्या नियमानुसार प्रवेश पत्र सादर करण्याची तारीखही उलटून गेली होती, चौथ हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेत सहभागी होता येणार नाही ही सर्वात

अत्यंत वेदना देणारी बाब होती. मूळ उद्दिष्टाला सुरुंग लागला होता. पाचवं, जवळजवळचा पैसा संपण्याच्याच मार्गावर होता. पैशाविना कसं होणार? विवंचना, विवंचना, विवंचना. या विवंचना काही स्वामीजींची पाठ सोडायला तयार नाही. स्वामीजी थोडेसे आदरले पण खचले नाही, डगमगले नाही. उलट जेवढी संकट अधिक, जेवढ्या आपत्ती अधिक, जेवढ्या अडचणी अधिक, तेवढ्या त्या संकटांना आव्हान समजून त्यांच्याशी लढण्याचा, झुंजण्याचा, तोंड देण्याचा निर्धार अधिक पक्का होईल. योद्धा होताना तो असं थोडीच हार जाणार. संधीचं सोनं समजून त्या संधीचं यशात रूपांतर ते करत. ते एक गोष्ट कटाक्षाने पाळीत. किती अडचणी आल्या, किती अडचणी येऊ, त्यावर दुर्लक्ष करायचं आणि त्यावर मात करून आपली वाटचाल पुढेच चालू ठेवायची, असा त्यांचा अग्रक्रम असे. मग मात्र ते यातून सुटण्याच्या मार्गास लागले. सर्वप्रथम त्यांनी शिकागो सोडण्याचा निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या शहरात आपला टिकाव लागणार नाही. शिकागोपेक्षा लहान अशा बोस्टनला जाण्यासाठी ते रेल्वेत बसले. याच प्रवासात डब्यातील एक प्रौढ विद्वान विदुषीशी त्यांची ओळख झाली. ही प्रौढा स्वामीजींचा आगळा वेगळा भगवा पोशाख पाहून अत्यंत प्रभावित झाली. त्यात स्वामीजींचा तेजस्वी चेहरा पाहून तर ती खूपच मोहित झाली. तिनं उत्सुकतेने पण नम्रतापूर्वक स्वामीजींची चौकशी केली. या चौकशीत स्वामीजी एक भारतीय संन्यासी असून ते अमेरिकेत वेदांताच्या प्रचारासाठी येतील असं समजले. तेव्हा अत्यंत सन्मानाने त्यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहपूर्वक पत्त्यासह त्यांनी आमंत्रण दिलं. बोस्टन शहरात स्वामीजींचे हळूहळू बस्तान बसू लागले. रेल्वे प्रवासात परिचय झालेल्या त्या प्रौढ विदेशी महिलेच्या ते घरी गेले. त्याचवेळी तेथे हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध विद्वान प्राध्यापक जेल राईट यांच्याशी भेट झाली. अल्पशा परिचयाचे पुढे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. असेच एकदा गप्पाच्या ओघात चर्चेत शिकागो धर्म परिषदेत सहभागी होण्याचे प्रवेश पत्र आपल्याजवळ नाहीत आणि म्हणून ते कष्टी आहे हे त्यांना कळले. काय स्वामीजी, आपल्याजवळ प्रवेश पत्र नाही आणि त्यामुळे परिषदेत प्रवेश नाही, सहभागही नाही? पण मी म्हणते आपल्यासारख्या विद्वान व्यासंगी व्यक्तीस दाखल्याची प्रवेश पत्राची गरजच काय, त्याची जरूर नाही. मी आपल्या प्रवेशाची व्यवस्था करू शकतो, कारण परिषदेचे अध्यक्ष माझे निकटचे स्नेही आहेत, हे प्राध्यापक राईट सांगतायत. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्वामीजींना एक पत्र दिले आणि त्यांच्या परिषदेतील सहभागाची सर्व व्यवस्थाही केली. स्वामीजींची पैशाची अडचण ओळखून त्यांना शिकागो पर्यंत तिकीटही काढून दिलं. परिषदेच्या अध्यक्षास लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक राईट लिहितात, पत्र घेऊन येणारी व्यक्ती इतकी विद्वान आहे की येथील सर्व विद्वान प्राध्यापकाची विद्वत्ता एकत्र केली तरी त्यांच्या विद्वत्तेच्या पासंगाला उरणार नाही. अखेर स्वामीजी बोस्टन सोडून शिकागो रेल्वे स्थानकावर उतरले. उतरताच त्यांच्या लक्षात आले की राईट साहेबांनी दिलेले ते पत्र, तो पत्ता गहाळ झालेला. फक्त डॉक्टर बरोज एवढंच नाव लक्षात. रस्त्याच्या फिरस्थितीत खूप तपास, पण हाती काहीच लागलं नाही. रात्र झाली. बघा अडचणी कशा पाठ सोडत नाही, अडचणी मागेच लागलेल्या आहेत. रात्र झाली, सर्वत्र अंधार. स्वामीजींपुढे अंधारच, पुढं काय? पुणेरी थंडी नव्हती ती, शिकागोची अंग गोठवणारी थंडी. पुरेसे कपडेही नाहीत. उठ आणि कसा आसरा शोधायचा, रात्र कशी घालायची, उद्याच काय? प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर न मिळणार. परत रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे यार्डात सामान ठेवण्याची प्रचंड मोठी लाकडी खोकी होती. त्यातलेच एक रिकामे खोके निवडले, अंगाची मुटकळी करून त्या खोक्यात जाऊन बसले. तेथे दिवसभरच्या अविरत पायपटीने पिठीने थकलेल्या

काय घडले हे आपण पुढच्या भागात पाहू. आणि पुढच्या भागात माझ्या मायबाप श्रोते आपण पाहणार आहोत की स्वामीजी अडचणींचा सामना करत करत शिकागो पर्यंत आलेले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत थकलेल्या भागलेल्या देहाला खोक्यात झोकून रात्री त्यांना झोपही लागली आहे. आणि सकाळी सूर्यनारायण आकाशावर अवतीर्ण झाले. त्या सूर्यनारायणाचा सोनेरी प्रकाश स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडलावर पडून तो आज एक तेजस्वी झालाय. आणि ते स्वतःला सगळे आळोखे पिळोखे देत त्यांनी झटकलेलं आहे. आणि तेवढ्यात काय घडलं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुन्हा तुम्हाला अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या शो ने 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या 7व्या वर्षातील या शो मध्ये आपण एक चित्र दिलेलं होतं, ज्या चित्रामध्ये कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, या अनुषंगानाचं ते चित्र होतं। म्हणजे जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, यामध्ये खूप सारा फरक असतो। एकतर्फी मत बनवणं, एकतर्फी मत व्यक्त करणं हे किती चुकीचं असतं हे त्या चित्राच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा रचना आलेल्या आहेत, त्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण आपल्या आजच्या शो मध्ये कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं या अनुषंगाने दिलेल्या चित्राच्या अनुषंगाने जे आपल्याला रचना आलेल्या आहेत त्याचं सादरीकरण करणार आहोत। त्यातल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। मॅडमनी लिहिलंय, भिंतीच आता सजीव झाल्या, भिंतीच आता सजीव झाल्या, एका भिंतीला आता मंजुळवाणी, एका भिंतीला आता मंजुळवाणी, एकमेकींना गुजगोष्टी बोलू लागल्या, भिंती ही आपुलकीने ऐकून कानी, एकमेकींना गुजगोष्टी बोलू लागल्या, भिंती ही आपुलकीने ऐकून कानी, बोलूया जपून घरामध्येही, बोलूया जपून घरामध्येही, वास्तूचा मिळण्या आशीर्वाद, वास्तूचा मिळण्या आशीर्वाद, म्हणते तथास्तु सदा वास्तु, करू नका वाणीने कधी वाद, करू नका वाणीने कधी वाद। तर भिंती सुद्धा आता सजीव झालेल्या आहेत, घरामध्ये वाद करू नका, असा सुंदर सामाजिक संदेश जो आहे तो मॅडमच्या या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये देहबोली या शीर्षकाखाली श्री माधव सुकऱ्या गुरव सरांनी लिहिलंय, दे धक्का मारा या नावाने, मुक्काम कोळ्याचा पाडा, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून। आणि सर लिहित आहेत की हात कान नाक तोंड तन मन धन जणू, हात कान नाक तोंड तन मन धन जणू, देहात चाले गडबड वाजे मनात वेणू, देहात चाले गडबड वाजे मनात वेणू, विना वाजे वेणू वाजे, वाजे नाद मनोमनी, ज्ञानेंद्रिये अंतरी साध घालित करवंदुनी, ज्ञानेंद्रिये अंतरी साध घालित करवंदुनी, करवंदुनी। तर हात कान नाक तोंड तन मन धन हे काय आहे, तर देहामध्ये जी गडबड चालू असते त्याचा मनामध्ये वाजणारा वेणू असतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत शिवाजीनगर माजलगाव येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी शिवाजीनगर माजलगाव येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत की हितगुज सांगते तुझ्या कानी, राहू दे तू फक्त तुझ्याच मनी, हितगुज सांगते तुझ्या कानी, राहू दे तू फक्त तुझ्याच मनी, आपल्या प्रेमाची सुंदर गाणी आपल्यातच राहावी माझे राणी, आपल्या प्रेमाची सुंदर गाणी आपल्यातच राहावी माझे राणी, माझ्या ओठातील हलके बोल समजेल का तुला कधी, माझ्या ओठातील हलके बोल समजेल का तुला कधी, तुझ्या माझ्या प्रेमाची रीत नको उमजू देऊ कुणा कधी, नको उमजू देऊ कुणा कधी, नको उमजू देऊ कुणा कधी। वाह, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही प्रेम कविता होती की मी माझ्या मनातलं हितगुज तुझ्या कानामध्ये सांगते, ते तुझ्याच मनामध्ये राहू दे आणि ते कुणाला सांगू नको। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून। प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय की खोट्या मनाची माणसं हलक्या कानाची व्यक्ती, मनाची होणारी घालमेल नको विष पेरण्याची सक्ती, खोट्या मनाची माणसं हलक्या कानाची व्यक्ती, मनाची होणारी घालमेल नको विष पेरण्याची सक्ती, तुझ्या माझ्यातील मतभेद स्पष्टपणे समोर मांड आधी, तुझ्या माझ्यातील मतभेद स्पष्टपणे समोर मांड आधी, नको पसरवूस उगी गैरसमज, नको पसरवूस उगी गैरसमज, समजून घे ना तूही मज कधी, समजून घे ना तूही मज कधी। तर कोणाचं ऐकू नको, कोणावर अवलंबून राहू नको, आणि जे आहे ते स्पष्टपणे मांडून गैरसमज दूर करूया, गैरसमज करून घेऊ नये, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात, अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे येथून लिहिलंय, छंदोकामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर लिहित आहेत। आयुष्य बोध श्रवण या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की हलके कान पश्चाताप देतात, तिखट वाणी देते अपमान। हलके कान पश्चाताप देतात, तिखट वाणी देते अपमान, सुरू होतो नकळत मानापमान, सुरू होतो नकळत मानापमान, बनतो आपण विरंगुळ्याचे सामान। वा, बनतो आपण विरंगुळ्याचे सामान, सुदृढ शरीर यष्टी घडवते खानपान, कुशाग्र बुद्धी देते मान सन्मान, लांगुल चालन खुशामत गमावतो अभिमान, हरवतो मी पण अहंभाव स्वाभिमान, अहंभाव स्वाभिमान। खूपच अप्रतिम आयुष्य बोध श्रवण या शीर्षकाखालील सरांची ही रचना होती की हलक्या कानामुळे पश्चाताप होतो आणि तिखट वाणीमुळे अपमान होतो। तर एक कटु सत्य सरांनी सुंदररित्या त्यांच्या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सोनाली सुपेंडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून, सोनाली सुपेंडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले कानातच या शीर्षकाखाली की इकडे तिकडे चाहड्यात चाहड्या कोण जाणे सारे जाणे, इकडे तिकडे चाहड्यात चाहड्या कोण जाणे सारे जाणे, काढण्या खोड्या खरना या गोष्टी असे फार तगड्या, या गोष्टी असे फार तगड्या, बस पुरेशा थोड्या मोडायला जोड्या, बस पुरेशा थोड्या मोडायला जोड्या। आणि जे लोक चाहड्या करतात, जे लोक इकडचं तिकडं सांगतात, त्यांच्याबद्दल त्यांना उद्देशून मॅडमने लिहिलंय की या गोष्टी ज्या आहेत त्या फार तगड्या असतात आणि ते लोकांची नाती तोडतात। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहित आहेत विहीगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम पालघर येथून, आणि सरांनी लिहिलंय की तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, या कानाचे त्या कानाला कळले तर काय ठाऊक तुला अरे मला भी हाय, या कानाचे त्या कानाला कळले तर काय ठाऊक तुला अरे मला भी हाय, दुनियेची रीत पुराणी प्रेम गीत चिवचिव वाणी, दुनियेची रीत पुराणी प्रेम गीत चिवचिव वाणी, या कानाची त्या कानाला कळता, या कानाची त्या कानाला कळता कामा नाय, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी, तुझ्या माझ्या भावनांची भाषा अबोल राहू दे साजनी। वा, तर या कानाचं त्या कानाला कळू देऊ नये, कारण भावनांची भाषा अबोल राहू दे, असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो।

0: नमस्कार, मैं हूँ पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आताच आपण प्रवीण अभ्यंकर सरांची हृदयस्पर्श या शीर्षकाखालील सुंदर अशी रचना ऐकली आणि याबरोबरच आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कंबेतून। संजय सांगोलकर सरांनी कर्कंबेतून लिहिलंय की ऐकून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलावे। वाह, ऐकून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलावे। काम कान आणि तोंड यात चार बोटांचे अंतर असते, कान आणि तोंड यात चार बोटांचे अंतर असते। आणि अगदी खरं आहे की बऱ्याच वेळा आपण ऐकून खूप सारे तर्क लावतो, ऐकून खूप सारे अंदाज बांधतो आणि मत जे आहे ते एखाद्याबद्दल बनवतो। तर आपण जेव्हा त्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचे होतो, नाही का? आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत पुणे इथून। रेखा देशमुख मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की हाती छन्नी हातोड्याची कला निर्मिली, कीर्ती मूर्ती कलेची ऐकू येऊ लागली। हाती छिन्नी हातोड्याची कला निर्मिली, कीर्ती मूर्ती कलेची ऐकू येऊ लागली। कानोकानी अष्ट दिशांनी ओठांवर खबर आली, कानोकानी अष्ट दिशांनी ओठावर खबर आली। प्रीतीचा ताजमहाल संगमरवरी, सातवे आश्चर्य घडवले। प्रीतीचा ताजमहाल संगमरवरी, सातवे आश्चर्य घडवले। तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की हितगुज करावं जरूर पण कानभरणी नसावी। वाह, हितगुज करावं जरूर पण कानभरणी नसावी, सल्ल्यात सुद्धा दुसऱ्याच्या भल्याचीच आस दिसावी। क्या बात आहे, सल्ल्यात सुद्धा दुसऱ्याच्या भल्याचीच आस दिसावी। उगाच ऐकू गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा, एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून द्यायचा। उगाच ऐकू गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा। आणि अगदी खरंय की हितगुज करावं पण एकमेकांची कानभरणी करू नये। आपण जेव्हा इतरांना सल्ला देतो तेव्हा तो सल्ला भल्यासाठी असावा, कुणाचं घर तोडणारा, कुणाचं नातं तोडणारा, कुणाचं नुकसान करणारा नसावा। असा खूप सुंदर असा सामाजिक संदेश या चारोळीमध्ये रचनेमध्ये होता। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय की आई नेहमी म्हणायची ठेवून काना मागे हात, ऐकत जा गोष्टी चुकांवर करशील मात। आई नेहमी म्हणायची ठेवून कानामागे हात, ऐकत जा गोष्टी चुकांवर करशील मात। ऐकणं हा स्वभाव असावा माणसाचा, चुका होत नाही म्हणून सोपा होईल मार्ग जगण्याचा, सोपा होईल मार्ग जगण्याचा। खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या सुद्धा रचनेमध्ये होता। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आईचा सल्ला हा नेहमी मोलाचा असतो। आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की ऐकणं हा माणसाचा स्वभाव असावा, आणि जेव्हा आपण उत्कृष्ट वक्त्यासोबतच उत्कृष्ट श्रोता सुद्धा होतो तेव्हा जीवन हे सुखकर होतं, नाही का? खूप सुंदर अप्रतिम अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून। अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की सख्या लवकर ये घरी ऐक हळू बोलते मी कानी, सख्या लवकर ये घरी ऐक हळू बोलते मी कानी, उन्हाळ्यात कुठे फिरतोस शोधत वाळवंटात पाणी। वा, उन्हाळ्यात कुठे फिरतोस शोधत वाळवंटात पाणी। जंगल तोडीमुळे होते निसर्गाची मोठी हानी, जंगल तोडीमुळे होते निसर्गाची मोठी हानी। विकासाच्या नावाने नका गाऊ गोडगाणी, विकासाच्या नावाने नका गाऊ गोडगाणी। तर जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या अनुषंगाने मॅडमनी सुंदर अशी शब्दरचना करून ही कविता पाठवलेली होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले कान भिंतीचे या शीर्षकाखाली की बोलताना नेहमीच असावे सजग भान, बोलताना नेहमी असावे सजग भान, असतात भिंतीला म्हणे हो कान। बोलताना नेहमी असावे सजग भान, असतात भिंतीला म्हणे हो कान। कुजबुजताना दुसऱ्याच्या कानात, कुजबुजताना दुसऱ्याच्या कानात, शेजार पाजारचे ऐकत असतात, शेजार पाजारचे ऐकत असतात। तर बोलताना आपण नेहमी सजग असलं पाहिजे, आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला ऐकत नाही, परंतु प्रत्येक जण हे आपलं बोलणं ऐकत असतो, असं खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिले स्वरे वेधिले या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की गुपित सांगण्या काणी सखीच्या लागे राधा राणी. गुपित सांगण्या काणी सखीच्या लागे राधा राणी, भोवती असे ते स्वप्नी दिसे का, भोवती असे ते स्वप्नी दिसे का, हितगुज सांगते आडू न पाणी. म्हणजेच हात. आणि मॅडमनी पुढे लिहिलंय की गोकुळी करी चोरी दह्या दुधाची, कसे सांगावे सखे चोरी केली हृदयाची. गोकुळी करी चोरी दह्या दुधाची, कसे सांगावे सखे चोरी केली हृदयाची. वाजवी वेणू चरिता गोधने वृंदावनीची, स्वरे वेदिले तनु मनू माझे दोन बासरीची. तर सुंदर अशी ही कविता होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुरेखा सुभाष चौंडे कानडे मॅडम यांनी पुणे बाणेर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की नकोच ही सवय कानी कुजबुजण्याची, दिसते वाईट चार चौगात प्रदर्शन संकुचित स्वभावाची. नकोच ही सवय कानी कुजबुजण्याची, दिसते वाईट चार चौगात प्रदर्शन संकुचित स्वभावाची. असावे मनमोकळे दिलखुलास वागावे, वा असावे मनमोकळे दिलखुलास वागावे, जे काही वाटले ते समोरासमोर बोलून टाकावे, जे काही वाटले ते समोरासमोर बोलून टाकावे. तर कानामध्ये कुजबुजण्याची सवय ही वाईट आहे, जे वाटतं ते समोर बोलावं, असा सुंदर असा संदेश या सुद्धा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिले ध्यान करा चिरंतन स्वामी ठाई लीन मन. ध्यान करा चिरंतन स्वामी ठाई लीन मन, संकटात तेच पाठी उभे नित्य भक्तांसाठी. श्रद्धे सहभाव भक्ती प्रचिती दे स्वामी शक्ती, स्वामी बळ तुझे पाठी निर्भयता ठेव गाठी, निर्भयता ठेव गाठी. तर सुंदर अशी ही भक्तिमय रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये बंडोपंत कुलकर्णी सरांनी सोलापूर येथून लिहिले. बंडोपंत कुलकर्णी सर लिहित आहेत सोलापूर येथून की काणीची गुज सांडणे बरे, विकल उगाच नांदा सौख्य बरे. वाह. काणीची गुज सांडणे बरे, विकल उगाच नांदा सौख्य बरे. दुषणे विटतील मने गैरे, तुटतील बंद नाजूक रेशीम भरे. वाह वाह. दुषणे विटतील मने गैरे, तुटतील बंध नाजूक रेशीम भरे. सर पुढे असं लिहित आहेत की मी सांगितले ते तू ऐकले, काणीची गुज तशीच राहू दे. मी सांगितले ते तू ऐकले, काणीची गुज तशीच राहू दे. शब्दांचे वीजरे चमकले, पळती भुई कुठे थारा न दे, पळती भुई कुठे थारा न दे, पळती भुई कुठे थारा न दे. वाह वाह. तर कानाचे गुज सांडणे बरे, आणि मी सांगितलं तू ऐकलं, कानातलं गुज कानात राहू दे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही कविता होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की तोंड ते सत्यवचन बोलण्यासाठी, करकमल हे सत्कृत्य करण्यासाठी. वाह. तोंड हे सत्यवचन बोलण्यासाठी, करकमल हे सत्कृत्य करण्यासाठी. सर्व काही जरी ऐकता कानांनी, विश्वासार्ह तेच जे दिसे नैनी. ओठ जे मधुरभाष्य करीती स्मरणी, तेच चिरंतन उरती. ओठ जे मधुरभाष्य करीती स्मरणी, तेच चिरंतन उरती. नाकास सुखावे प्रसन्नतेचा मंद सुवास, नाकास सुखावे प्रसन्नतेचा मंद सुवास. प्रामाणिक कष्टांना यशाची खात्री हमकास, प्रामाणिक कष्टांना यशाची खात्री हमकास. वाह. तर तोंड हे सत्यवचन बोलण्यासाठी आहे, असं खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि आपण काय बोलतो याच्यावर आपला स्वभाव कळतो. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की ओठ बोलले कानांनी ऐकले, ओठ बोलले कानांनी ऐकले, शब्द मनातले गुपित झाले, शब्द मनातले गुपित झाले. वा. चारच ओळी की आपण बोललो आणि ते कानांनी ऐकले, आणि मनातले शब्द जे आहेत ते गुपित होऊन गेले. खूप अप्रतिम. चारच ओळीमध्ये जे गुपित आहे मनातलं ते आपण बोलतो आणि कानाने ऐकल्यानंतर ते कोणाला जर नाही सांगितलं तर ते गुपित होऊन जातं. या अनुषंगानेची ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. दत्ता मोरसकर सरांनी पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले कानोसा या शीर्षकाखाली. सर लिहित आहेत, हळू बोला ऐकेल कुणी, हळू बोला ऐकेल कुणी, भिंतीलाही कान असतात, भिंतीलाही कान असतात, अन कान देऊन ऐकणारे सगळेच कुठे आपले असतात, अन कान देऊन ऐकणारे सगळेच कुठे आपले असतात. वाह वाह, तर सरांनी सर्वांना हळू बोलण्याचा सल्ला दिलाय आणि ऐकणारे सगळे लोक आपले नसतात असं म्हटलेलं आहे. आपल्याला वाटतं ते आपले आहेत, परंतु ते आपल्या गोष्टी जाऊन इतरांना सांगतात. तर खूप अप्रतिम सुंदर वेगळ्या पद्धतीची रचना सरांनी पाठवलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौआरती राजूरकर मॅडम लिहित आहेत खरांगणा वर्धा येथून. सौआरती राजूरकर मॅडम यांनी खरांगणा वर्धा येथून लिहिले की कानांनी ऐकण्यापूर्वी सदा सख्या तू सावध राहा, कानांनी ऐकण्यापूर्वी सदा सख्या तू सावध राहा, राग मनात भरून घेण्यापूर्वी सत्याचा दरवाजा उघडून पहा, राग मनात भरून घेण्यापूर्वी सत्याचा दरवाजा उघडून पहा. दरवाजा हा सत्याचा क्वचित, अफवांमुळे होतो बंद. दरवाजा हा सत्याचा क्वचित, अफवांमुळे होतो बंद, नात्याला लागते कधी ग्रहण, तर विचारांची क्षमता होते मंद. नात्याला लागते कधी ग्रहण, तर विचारांची क्षमता होते मंद. आणि खरंय की कानाने ऐकल्यानंतर मत एखाद्याबद्दल बनवण्याच्या पूर्वी आपण सावध राहिलं पाहिजे. आपण लगे रागाला गेलं नाही पाहिजे आणि आपण त्याची खात्री केली पाहिजे, नाहीतर त्या अफवांमुळं नात्याला ग्रहण लागतं असं एक कटु सत्य जे समाजामध्ये घडतंय त्याबद्दल मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या ही रचना शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये विश्वास या शीर्षकाखाली सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की कान आणि डोळ्यात असते चार बोटांचे अंतर, कान आणि डोळ्यात असते चार बोटांचे अंतर, विश्वास पाहूनच ठेवावा जर काही ऐकल्यानंतर, विश्वास पाहूनच ठेवावा जर काही ऐकल्यानंतर, कान ऐकायचे काम करी आणि डोळे पाहण्याचे, कान ऐकायचे काम करी आणि डोळे पाहण्याचे, सुसंगती राखू न दोघात सदा विश्वासाला जपायचे, सदा विश्वासाला जपायचे. वाह वाह वाह, तर कान आणि डोळे यामध्ये चार बोटांचं अंतर असतं जे आपण चित्र दिलेलं होतं. त्या अनुषंगाने मॅडमनी लिहिले की आपण प्रत्येक गोष्ट पाहून विश्वास ठेवली पाहिजे आणि सुसंगती राखून आपण विश्वासाला जपलं पाहिजे. तर विश्वासाला जपण्यासाठी खात्री करणं किती गरजेचं असतं याबद्दलचे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रू, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की एकाने दुसऱ्याच्या कानात सांगाव्यात चार गोष्टी, एकाने दुसऱ्याच्या कानात सांगाव्यात चार गोष्टी, चांगले ते घ्यावं ऐकून समृद्ध होईल जगसृष्टी. वाह, चांगले ते घ्यावे ऐकून समृद्ध होईल जगसृष्टी, ऐकून घेऊ कानात मनातले गोड गुपित, ऐकून घेऊ कानात मनातले गोड गुपित, मोकळा होईल तो इच्छा नको शापित, मोकळा होईल तो इच्छा नको शापित. तर आपण मनातलं गुपित जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते कोणाला सांगितलं नाही पाहिजे. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऐकून घेतलं तर जग समृद्ध होईल असे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सौ माधुरीमय इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. सौ माधुरीमय इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की कान गोष्टीवर सांगितलेली माहिती समजतात ती खरी, कान गोष्टीवर सांगितलेली माहिती समजतात ती खरी, विश्वास दुभंगला जातो मग नात्यात पडते औचित दरी, विश्वास दुभंगला जातो मग नात्यात पडते औचित दरी, कटुता हृदयात भरली तरी, कटुता हृदयात भरली तरी, मनद्वार कसे करायचे बंद, मनद्वार कसे करायचे बंद, अशा वेळी वळवायचे त्याला आणि जपायचे आपले छंद, अशा वेळी वळवायचे त्याला आणि जपायचे आपले छंद. वाह, खूप वेळा कानावर आलेल्या गोष्टीला खरं समजलं जातं, विश्वास दुभंगतो आणि नात्यामध्ये दरी पडते. खूप अप्रतिम शब्दरचना होती. आणि जेव्हा आपल्याला त्रास होतो अशा गोष्टींचा, तेव्हा आपण आपलं मन हे आपल्या छंदाकडे वळवलं पाहिजे. असं खूपच सुंदर आणि अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी रहा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: श्रोते हो, ऐकणं आणि पाहणं यामध्ये चार बोटांचं अंतर असतं. या अनुषंगाने दिलेल्या चित्राच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, शांत कारे तू असा एकदा मनातलं सांगून तर बघ. शांत कारे तू असा एकदा मनातलं सांगून तर बघ, मैत्रीत नको अबोला धरू मन मोकळा वागून तर बघ. मैत्रीत नको अबोला धरू मन मोकळा वागून तर बघ, अबोला झाली प्रीत अबोल मैत्रीत तुझ्या. अबोला झाली प्रीत अबोल मैत्रीत तुझ्या. शब्दा

साखळीत ऐकण्यात बोलण्यात गंमत करीत असे. मोठेपणाच्या कान गोष्टी वेगळ्याच, कुणाचे काय कुणाचे काय गुपित. एकास कळले तर कान गोष्टीनं 10 लोकांपर्यंत वाऱ्याच्या वेगात, एकास कळले तर कान गोष्टीनं 10 लोकांपर्यंत वाऱ्याच्या वेगात, वाऱ्याच्या वेगात. तर लहानपणीच्या कान गोष्टी आणि मोठेपणाच्या कान गोष्टी याबद्दल अप्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत, पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सरांनी लिहिले, तुझ्या माझ्या मनातील गोडगोपीत हळूच सांग सखे माझ्या कानी. तुझ्या माझ्या मनातील गोडगोपीत हळूच सांग सखे माझ्या कानी, जपेल मी ही कायम तुझं मन, तुझं गोडगोपीत ठेवील ध्यानी. वा, समजून घेतो तुझं मन सखे, नको ठेवू काही तुझ्या मनात. छोट्या छोट्या गोष्टी सखे तू सांग येऊन माझ्या कानात, छोट्या छोट्या गोष्टी सखे तू सांग येऊन माझ्या कानात. वा, तर तू बोलकी हो, तुझं गोपीत मला सांग, मी ते जपून ठेवेन, मी कोणाला सांगणार नाही, तू मला येऊन सांग. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरुळ येथून. विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरुळ येथून लिहिलंय की कोणाच्या तरी सांगण्यावरून नातं तू दुरावलंस, कोणाच्या तरी सांगण्यावरून नातं तू दुरावलंस, तुझ्या एका चुकीमुळे सख्या तू मला गमावलंस. वाह, तुझ्या एका चुकीमुळे सख्या तू मला गमावलंस, प्रेम होत तर एकदा तरी विचारायचं असतंस, प्रेम होत तर एकदा तरी विचारायचं असतंस, कोणाच्या तरी सांगण्यावरून मला दुखवायचं नसतंस, कोणाच्या सांगण्यावर कोणाच्या तरी सांगण्यावरून मला दुखवायचं नसतंस. खूप अप्रतिम सुंदर आपल्या चित्राला, आपण जे चित्र दिलेलं होतं त्याला साजेशी अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की बोलण्यात आणि ऐकण्यात असते अंतर हाताची बोटे चार, म्हणूनच आयक्यू माहितीवर साऱ्या ठेवताना विश्वास करावा विचार. बोलण्यात आणि ऐकण्यात असते अंतर हाताची बोटे फक्त चार, म्हणूनच आयक्यू माहितीवर साऱ्या ठेवताना विश्वास करावा विचार. शब्दा शब्दातील छोट्याशा फरकाने अनर्थ घडतील आयुष्यात फार. वा, स्वतःच ऐकल्यावर निर्णय घ्यावा, टाळावा अनर्थ, योग्य करून योग्य विचार, करून योग्य विचार. तर आपण जी चार बोटाचं अंतर आहे ते अंतर आपण पाहिलं पाहिजे. आपण कोणावरही विश्वास ठेवताना विचार केला पाहिजे. असं खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ गौरी, पुढच्या एका रचनेमध्ये गौरी साळुंके मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. गौरी साळुंके मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की कुठलंही गुपित सांगताना ठेवावं लागतं भान, कुठलंही गुपित सांगताना ठेवावं लागतं भान, दिसलं नाही कोणीतरी भिंतीला असतात कान. वा, दिसलं नाही कोणीतरी भिंतीला असतात कान, म्हणून जे काही सांगायचंय ते सांगा समोरच्याच्या कानात. म्हणजे कोणी ऐकलं की नाही अशी शंका येणारच नाही मनात, म्हणजे कोणी ऐकलं की नाही अशी शंका येणारच नाही मनात. तर मॅडमनी त्यांच्या कवितेमध्ये कोणतंही गुपित सांगताना ते कानात सांगा, म्हणजे कोणी ऐकणार नाही असं शब्दांकन केलेलं आहे. खूप सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा येथून. नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोवा येथून लिहिलंय की ऐका मी सांगते कानात हे ठेवा छान ध्यानात, ऐका मी सांगते कानात हे ठेवा छान ध्यानात, शेजारची टीचर तुमच्या मनात, कळले आहे मजला गेल्या महिन्यात, गाठ माझ्याशी आहे जन्माची, ती आली आहे 4 दिवसाची, व डोळे वर करून बघण्याची, हिम्मत करू नका लक्षात ठेवायची, हिम्मत करू नका लक्षात ठेवायची. तर सुंदर मिश्किल अशी ही रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तूरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय कानगोष्टी शीर्षकाखाली की कानगोष्टी करताना ठेवावे सदैव भान, स्नेहमय शब्द असावे कलुषित न करावे कान. वाह, कानगोष्टी करताना ठेवावे सदैव भान, स्नेहमय शब्द असावे कलुषित न करावे कान, असत्य आणि सत्य हे आधी पारखावे, शब्द अस्ति मोलाचे हे नित्य ध्यानी धरावे, शब्द अस्ति मोलाचे हे नित्य ध्यानी धरावे. तर आपण पारखलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला, आणि शब्दही अनमोल असतात त्यांना आपण जपलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून.
मॅडमनी लिहिलंय की कुणी कुणाबद्दल

काहीही सांगितलं तर फक्त घ्या ऐकून. कोणी कुणाबद्दल काहीही सांगितलं तर फक्त घ्या ऐकून, उगाच पोटातलं ओठावर आणण्याची सवय द्या फेकून. बघण्यात आणि ऐकण्यात असतं खरे तर खूप मोठं अंतर. सांगणाऱ्यात आणि ऐकणाऱ्यात असतंच ना हाताचं अंतर. सांगणाऱ्यात आणि ऐकणाऱ्यात असतंच ना हाताचं अंतर. हाताचं अंतर तर कुणी ऐकलं तर ऐकून सोडून द्या, असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून. आणि मॅडमने लिहिलंय गुपित शीर्षकाखाली की गुपित मनातील सांगताना नकळत हाताने घेतली धाव, ऐकण्यास आतुर झाले कर्ण हितगुजाचा घेण्यास ठाव. ऐकण्यास आतुर झाले कर्ण हितगुजाचा घेण्यास ठाव, हलक फुलक कराया मन तोंडाने बोलून होता व्यक्त. ऐकलेल्या गोष्टी कितपत अंगीकाराव्या हे कळावे फक्त. ऐकलेल्या गोष्टी कितपत अंगीकाराव्या हे कळावे फक्त. तर आपण मन हलकं करण्यासाठी व्यक्त झालं पाहिजे, परंतु ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असा सुंदर संदेश यामध्ये होता. आणि गुपित शीर्षकाखालील पुढच्या रचनेमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की गुपित एखाद्याचे घ्यावे ऐकून त्यास ठेवावे मनात जपून. गुपित एखाद्याचे घ्यावे ऐकून त्यास ठेवावे मनात जपून, विश्वास ठेवला जो तुमच्यावर त्याला जागावे मनापासून. गुपित सांगावे विचारपूर्वक आणि बोलताना थोडं ठेवावं भान. आणि बोलताना थोडं ठेवावं भान, आजूबाजूलाही असावं लक्ष कारण भिंतीलाही असतात कान. आजूबाजूलाही असावं लक्ष कारण भिंतीलाही असतात कान. आणि खरंय की कुणी आपल्याला गुपित सांगितलं तर ते मनात जपून ठेवलं पाहिजे, त्याची चर्चा केली नाही पाहिजे, ते इतरांना नाही सांगितलं पाहिजे. खूप सुंदर असा संदेश होता. आणि दोन चारोळ्यांकडे आपण वळूया, ज्यामध्ये मोहिनी राज होन सरांनी लिहिले राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून. मोहिनी राज होन सर लिहित आहेत राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून की सांगितले तू कानात राहिले माझ्या मनात, दोघेही फिरूया आपण आंब्याच्या वनात. सांगितले तू कानात राहिले माझ्या मनात, दोघेही फिरूया आपण आंब्याच्या वनात. तर सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत तुझे शब्द आहे ऐकण्यासाठी कान माझे आतुरले. तुझे शब्द आहे ऐकण्यासाठी कान माझे आतुरले, शब्द सहवास घेऊनी मन माझे तृप्त झाले. शब्द सहवास घेऊनी मन माझे तृप्त झाले. तर अप्रतिम अशी ही सुद्धा चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्रद्धा मगर मॅडम लिहित आहेत अहमदनगर येथून. श्रद्धा मगर मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिलंय मन झालं आतुर सांगाया मना मनाची रोजची व्यथा. मन झालं आतुर सांगाया मना मनाची रोजची व्यथा, कर्ण बोले मी आहे तयार. कर्ण बोले मी आहे तयार, ऐकण्या सदैव तुझी कथा, ऐकण्या सदैव तुझी कथा. वा, तर मन जेव्हा व्यथा सांगण्यासाठी आतुर होतं तेव्हा कर्ण तयार असतात, अशी अप्रतिम ही चारोळी होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे, आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले स्वानुभव हलक्या कानाची होतात माणसे इकडच्या गोष्टी तिकडे करत. हलक्या कानाची होतात माणसे इकडच्या गोष्टी तिकडे करत, प्रत्यक्ष पहावे स्वतः विश्वासे, टाळावे तर कटु प्रसंग नात्यात, टाळावेत कटु प्रसंग नात्यात. तर कोणाचं ऐकून नाती तोडू नये, कोणाचं ऐकून नात्यामध्ये अविश्वास करू नये, असं खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन त्या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये जयश्री शिंदे मॅडम लिहित आहेत रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून. जयश्री शिंदे मॅडम यांनी रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून लिहिले विखारी शब्द या शीर्षकाखाली की शब्द यावे ऐसे मुखातून वाटू नये वाईट कानाला. वा, शब्द यावे ऐसे मुखातून वाटू नये वाईट कानाला, विखारी शब्द लागतात खोलवर खूप मनाला. विखारी शब्द लागतात खोलवर खूप मनाला, भिंतींनाही असतात कान ठेवावा बोलताना भान. शब्दांना मिळावा मान असे बोलावे शब्द छान, शब्दांना मिळावा मान असे बोलावे शब्द छान. तर विखारी शब्द जे आहेत ते मनाला खूप लागतात, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि त्याबरोबरच जे शब्द छान असतात त्यांना मान मिळतो असं सुद्धा मॅडमनी लिहिलेलं होतं. आणि पुढच्या आपण रचनांकडे वळूया, ज्यामध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून.
सरांनी लिहिलंय की काही काही लोक कानमंत्र देत असतात, आपण भुरळून जायचं नसतं. वा, काही काही लोक कानमंत्र देत असतात, आपण भुरळून जायचं नसतं. अनुभवी जनांचे फक्त सल्ले घ्यायचे असतात, आपलं अंतर्मन जसं सांगल तसंच वागायचं असतं. आपलं अंतर्मन जसं सांगल तसंच वागायचं असतं. आणि खरंय की बऱ्याच वेळा आपण इतरांच्या कानमंत्राप्रमाणे चालतो आणि आपलं नुकसान करून घेतो, तर आपलं अंतर्मन जे सांगेल त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की जीवनात प्रत्येकाने विचारपूर्वक वागलंच पाहिजे. आपल्याला प्रगतीपथाकडे वाटचाल करायची असेल तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि सरांनी पुढे असं लिहिलंय की कोणी नाही कोणाचे, स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजे. आपले आपणच स्वतःला सावरलेच पाहिजे, आपले आपणच स्वतःला सावरलेच पाहिजे. तर स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. त्या अनुषंगाने सरांची ही दुसरी अप्रतिमाशी चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सीमा खान मॅडम लिहित आहेत, सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून. मॅडमनी लिहिलंय की माऊलीच्या अंगाईचे स्वर पडता कानात बाळाच्या, निज येई सुखाची तयाला आणि हरवून जाई ते स्वप्नांच्या जगात. वा, माऊलीच्या अंगाईचे स्वर पडता कानात बाळाच्या, निज येई सुखाची तयाला आणि हरवून जाई ते स्वप्नांच्या जगात. साध येई ऐकू जेव्हा पाडसाला हंबरण्याची गाईच्या, कानात वार शिरल्या वाणी ते घेई धाव चोहीकडे. आणि हाके नेवासराच्या गाईलाही पाना फुटे, आणि हाके नेवासराच्या गाईलाही पाना फुटे. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम लिहित आहेत गिरीजा पुणे इथून. आणि मॅडमनी कानमंत्र शीर्षकाखाली लिहिलंय की कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते, कानगोष्टीला फुटतात पाय, वाऱ्यावरच्या वावडीला ताळतंत्र नसते. वा, कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते, कानगोष्टीला फुटतात पाय, वाऱ्यावरच्या वावडीला ताळतंत्र नसते. कानावर ठेवावा जपून विश्वास, चाडीने इमले कोसळतात. क्या बात आहे, कानावर ठेवावा जपून विश्वास, चाडीने इमले कोसळतात. डोळ्याने पहावे काय ते सत्य, नाहीतर सुंदर नाती विस्कळतात, नाहीतर सुंदर नाती विस्कळतात. आणि अगदी खरंय की कानगोष्टीला पाय असतात, आपण ऐकतो विश्वास ठेवतो आणि गैरविश्वास करायला लागतो, त्यामुळे नाती तुटतात. खूप अप्रतिम सुंदर अशी रचना होती. आणि आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. आणि सरांनी लिहिलंय बोलणं आणि ऐकणं या शीर्षकाखाली की एक बोलतो तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकावं, बोलणं खरं की खोटं हे सतसद विवेक बुद्धीनं पडताळावं. क्या बात आहे, एक बोलतो तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकावं, बोलणं खरं की खोटं हे सतसद विवेक बुद्धीनं पडताळावं. प्रत्येक बोलणं खरं असतंच असं नाही, आणि ऐकलेलं सगळं खरंही असतं नाही असत नाही, आणि अनऐकलेलं सगळंच खरंही असत नाही, एकच तत्व अंगीकारावं. आजच्या कंकणाला आरसा हवा कशाला, एवढं मात्र लक्षात असू द्यावं, एवढं मात्र लक्षात असू द्यावं. त्यामुळं फक्त बोलताना ऐकावं पण त्याची सत्यता पडताळून पाहावी, असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि श्रोते हो, आपण आज एक चित्र दिलेलं होतं, त्या अनुषंगाने खूप सुंदर सुंदर रचना आपल्याला सर्वांनी पाठवलेल्या होत्या. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधून रजा घेतोय, पण निश्चितपणे पुढच्या रविवारी भेटूया नव्या विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. आनंदी राहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोत्यो, कसे आहात? आणि तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज जो भाग आपण घेणार आहोत, वाद्य घेणार आहोत, हे तुम्ही कदाचित ओळखलंच असेल, कारण या भागाच्या सुरुवातीला जी आम्ही ट्यून तुम्हाला ऐकवली त्याच्यावर लक्षात आलंच असेल आज कोणत्या वाद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आधी आपण जाणून घेऊयात आज कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1981 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका गीतकाराने लिहिलेले पहिले गाणे होते. नंबर दोन, 1973 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हरलेला चित्रपट बनला. अशा अनेक रोचक गोष्टी माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. स्मिताताईंचं सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आगमन झाले. श्रोतो, तुमचे तसेच स्मिताताईंचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्मिताताई, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू ऋषी, आणि सगळ्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार.
0: ताई, आज आपण जे वाद्य जाणून घेणार आहोत त्या वाद्याचं नाव आहे संतूर. थोडीशी संतूर ह्या विषयाची माहिती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, जरूर. सध्या स्वरसंध्यामध्ये आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य यांची माहिती करून घेतोय, आणि एक एक तंतुवाद्य त्याची माहिती आणि त्याच्यात असलेली बॉलिवूड मधली किंवा मराठीतली गाणी, तसंच त्या वाद्याचा वापर करून तयार झालेल्या गाण्यांचा थेरपॅटिक यूज किंवा मनाला शांती मिळेल किंवा ताणतणाव निघून जाईल अशा पद्धतीने ती गाणी कशी ऐकायची अशी माहिती घेतोय. सतार, तानपुरा, व्हायोलिन, सारंगी, सरोद अशा वाद्यांची माहिती आता घेऊन झाली. तंतुवाद्यांमधलं एक प्रमुख तंतुवाद्य किंवा खूप वेल नोन आणि जगप्रसिद्ध, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं असं जे एक वाद्य आहे ते संतूर. याची उत्पत्ती प्राचीन शततंत्री वीणा किंवा शंभर तारांची वीणा या वाद्यातून झाली असावी असा एक समज आहे, बरं का? तसं मूळचं हे वाद्य काश्मीरमधलं. पुढच्या काळामध्ये ही शततंत्री वीणा आणि इराणमधलं प्रचलित सुफी संगीतातलं एक चौकोनी तंतुवाद्य या वाद्यांचं संमिश्रण होत होत आजचं संतूर बनलं असावं असंही म्हणतात. या वाद्याला जगभरात नेऊन पोचवण्याचं काम केलंय हे पंडित शिवकुमार शर्मा यांनी. पण अजून पुढे जाण्याच्या आधी श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का?
0: हो ताई, नक्कीच. श्रोतो, वेळ झालेली आहे कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकवायची. 1981 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता सिलसिला. हे गाणे त्या गीतकारांनी लिहिलेले पहिले गाणे होते. त्याआधी त्यांनी सलीम खान यांच्यासोबत पटकथा लेखनात सहकार्य केले होते. त्यांचे नाव आहे जावेद अख्तर. गाण्याचे बोल आहेत देखा एक ख्वाब, आणि संगीतकार आहेत शिवहरी, गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. चला तर मग ऐकूयात हे सुरेख असं गीत सिलसिला या चित्रपटामधलं.

0: ताई ये आणि वाद्य आणि शततंत्री वीरा यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन संतूर वाद्य तयार झालं असं तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला, तर आम्हाला अधिक अजून श्रोत्यांना माहिती जाणून घ्यायला आवडेल ती म्हणजे संतूर हे कशा पद्धतीने बनवलं जातं आणि पहिलं भारतामध्ये कोणी वाद्य वापरायला सुरुवात केली त्याच्याबद्दल अधिक माहिती जरा तुम्ही सांगाल का?
1: पारंपरिक संतूर जे आहे ना त्याच्यामध्ये लाकडाचा वापर केला जायचा, तर तो थोडासा बद्ध असा वाजायचा, म्हणजे थोडक्यात की त्याला घुमावदार असा आवाज नसायचा. तर तेव्हा ते काश्मीरी लोकसंगीतातलं वाद्य म्हणून प्रचलित होतं, पण जेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतात ते प्रमुख वाद्य किंवा एकल वादन म्हणजे सोलो वादन किंवा स्वतंत्रपणे वापरता यावं म्हणून वाजवायचं होतं, तर त्याच्यात थोडेसे बदल करणं आवश्यक होतं. काश्मीरमधलेच थोर संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी जुन्या संतूरमध्ये थोडेसे बदल केले. महत्वाचा बदल म्हणजे अक्रोडाच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला, नंतर त्यात अजून काही तारा वाढवल्या, तसंच संतूरला मांडीवर घेऊन वाजवता येईल अशा प्रकारे त्याच्या आकारात काही बदल केले. त्यानंतर काय झालं की ते केवळ लोकसंगीतातलं वाद्य म्हणून न राहता त्याच्यावरती सगळे राग आलाप जोड झाला हे वाजवता यायला लागले आणि त्यांचं संगीतात हे खूप मोठं योगदानच झालं. त्याबद्दल पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित पण करण्यात आलं आणि हे संतूर त्यांनी जगभर नेऊन पोचवलं. सध्या एक गाणं श्रोत्यांना ऐकवूया आणि अजून माहिती घेऊया, चालेल का?
0: नक्कीच श्रोतो. चला तर मग आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं दुसरं गाणं ऐकायची. श्रोतो, 1973 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट जो हरवलेला चित्रपट बनला त्याचे नाव होते प्रेम पर्वत. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक वेद राही यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची प्रिंट कालांतराने नष्ट झाली त्यामुळे तो हरवलेला चित्रपट बनला. या चित्रपटामधील दोन गाणी ही अजूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली आहेत. कवयित्री पद्मा सचदेव यांनी लिहिलेलं मेरा छोटा सा घर द्वार आणि आपण जे गाणे ऐकणार आहोत जान निसार अख्तर यांनी लिहिलेला, गाण्याचे संगीतकार जयदेव आणि गायले आहे लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत ये दिल और उनकी निगाहों के साए. ऐकूयात हे प्रेम पर्वत या चित्रपटामधलं पुढचं गीत.
2: Yeah.

0: ताई, लोकसंगीतात आणि शास्त्रीय संगीतात संतूरचे स्थान याबद्दल तुम्ही सांगितलं, तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, भावसंगीतामध्ये संतूरला स्थान कधी मिळालं ह्याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: काश्मीरच्या घाटीतलं प्रचलित लोकवाद्य मुंबईला बॉलिवूड मध्ये आणि भावसंगीतात आणण्याचं श्रेय पण जातं पंडित शिवकुमार शर्मा यांनाच, बरं का? अगदी जुना चित्रपट जनक जनक पायल बाजे यात त्यांनी संतूर वाजवलं असल्याचं समजतं. तसंच पंडित रविशंकर, नंतर एस डी बर्मन, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि अनेक थोर संगीतकारांबरोबर त्यांनी हिंदी मराठी गाण्यांमध्ये संतूर वादन केलं. तसंच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर ते शिव हरी या नावाने अनेक बॉलिवूड सिनेमात गाजले, संगीत दिग्दर्शक म्हणून तसंच वादक म्हणून. जसं की सिलसिला, फासले, खूप प्रसिद्ध झालेला सिनेमा म्हणजे चांदनी, लम्हे, नंतर साहिबा, डर वगैरे. आणि गंमत म्हणजे त्यांच्या प्रत्येक सिनेमातलं किंवा गैरफिल्मी गीत हे अगदी गाजलंच. ऋषी, संतूरचा वापर केल्यानं एखादं मराठी गीत ऐकवतोस का श्रोत्यांना?
0: हो ताई, नक्कीच. ताईंनी फरमाईश केले की एक त्यांना सुरेख मराठी गाणं श्रोत्यांना ऐकवायचं आहे. श्रोतो, काही गाणी ही आपल्या मनावर गारूड घालत असतात. खर तर कवीच्या कल्पना आणि प्रतिभा तो कायम आपल्या कवितेतून मांडत असतो. पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे केवढे पडते हे माहीत आहेच. चंद्रापेक्षा 4 पट मोठ्या व तेजस्वी असलेल्या पृथ्वीचे अतिशय प्रखर असे चांदणे चंद्रावर पडते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग चंद्रापेक्षा अधिक आहे. चंद्राप्रमाणे एकच बाजू न दिसता पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा चंद्रावरून दिसू शकते. म्हणून इथे तिला चांदणे शिंपीत जाणारी चंचला असे म्हटले आहे. कवीच्या प्रतिभेचा आविष्कार दिसतो असे मला का म्हणायचे आहे हे तुम्हाला कळलेच असेल, कारण हे गाणे माझ्या माहितीप्रमाणे 1956 साली हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले. हे त्यांचे पहिले भावगीत. ध्वनिफितावर 1966 असे काही ठिकाणी लिहिले आहे. राजा भडे यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. आनंद स्वरूप हंसध्वनी रागातील ही चाल आणि त्याला तितकाच न्याय दिला आहे आशा भोसले यांनी. आपल्या आवाजातून या गाण्यातला उत्साह आनंद आपल्यापर्यंत मांडलेला आहे. ओळखलं असं श्रोत्यांनी की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत चांदणे शिंपीत जाशी. ऐकूयाच हे सुरेख मराठी गीत.

0: वा ऋषी, आशाताईंच्या आवाजात हे अजरामर गीत तू ऐकवलंस, असं एखादं गाणं आठवतंय का की जे लता दिदींच्या आवाजातलं आहे आणि ज्याच्यात संतूरचा वापर भरपूर केलाय?
1: हो ताई, मला जे गीत आता आठवते तेच आता आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत. हे जे आता पुढचं आपण गाणं ऐकणार आहोत त्याचे कवी मराठी साहित्य विश्वातील आणि संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे कवी भारत तांबे. संगीतकार आहेत पंडित रुद्रनाथ मंगेशकर. मिश्र यमन रागामध्ये संगीतबद्ध केलेलं आहे आणि गायले आहे लता मंगेशकरांनी. सुरेख सांजेचं वर्णन ह्या गाण्यामध्ये केलेलं आहे. गाण्याचे बोल आहेत तिनी सांजा सखे मिळाला. ऐकूयात हे सुंदर मराठी गाणं लता दिदींच्या आवाजात.

0: श्रोतो
1: संतूर
0: या वाद्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणारच आहोत. आणि त्याचबरोबर
1: असे कोणते टायटल आहे जे वेगवेगळ्या साली प्रदर्शित झालेल्या चारही चित्रपटांना सेम वापरलं गेलं होतं
0: त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्ज वर. आनंदी रहा आनंद लुटा.
2: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक. पुणेरी आवाज 107.8. खुश रहो खुशियां बांटो.
1: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्ज वर. आनंदी रहा आनंद लुटा. ताई जसं की तुम्ही स्वतः एक म्युझिक थेरपिस्ट आहात तर थेरपीच्या अनुषंगाने संतूर हे जे वाद्य आहे थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्याच्याबद्दल जरा तुम्ही थोडीशी माहिती श्रोत्यांना द्याल का?
2: ऋषी, मागच्या भागात आपण हा मुद्दा पुन्हा पुन्हा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक याची आधी माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते. बरेच आजार हे ताण तणाव याच्यातून निर्माण होतात. तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातले जे काही आवडेल ना ते करायला मुभा असते. ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत बर का. तसं हे वाजवायला थोडं क्लिष्ट, त्यामुळे शिकण्याची इच्छा क्वचितच कोणी क्लायंट दाखवतात. वाजवायला थोडं अवघडही आहे आणि त्याचबरोबर खाली बसून मांडीत हे संतूर घेऊन आपल्याला वाजवायला लागतं आणि खूप लोकांचा तितका पेशन्स राहत नाही. पण ऐकण्यासाठी मात्र रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत तसंच सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला तसंच त्यासोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत.
1: वा, ताणतणाबद्दल तुम्ही आत्ता बोललात. ताण हे मनात कसे येतात आणि संगीत ते कसे काय घालवू शकतात त्याच्याबद्दल थोडंसं जरा सांगाल का?
2: हो जरूर. तो तर कुठल्याही म्युझिक थेरपीचा गाभाच. पहा, आवाज ही एक ध्वनीची लहर आहे नाही का, म्हणजे साऊंड वेव्ह. ती ऐकणाऱ्याच्या मनाला भिडते, त्याच्या मनावर हळूवारपणे काम करते. संगीतातल्या समय चक्र आणि नवरस यांचा वापर करून खूप प्रभावीपणे क्लायंटला ताणातून बाहेर काढता येतं बर का. आता हे गाणं आठवून पहा, वो भूली दासता लो फिर याद आ गई. एखाद्या माणसाला कधी कडू कधी गोड अशा जुन्या आठवणी येत राहतात आणि त्या वर्तमान काळात जगताना त्रास देतात. आत्ता काय चालू आहे याचं भान सुटतं आणि तो माणूस भूतकाळात जगायला लागतो. अशा माणसाला हे गाणं ऐकायला

0: तर, त्याची त्याला जाणीव करून दिली तर, की अरे तो प्रसंग तर आता संपलाय. मीच पुन्हा पुन्हा मनातल्या मनात त्याची उजळणी करून जखमेवरची खपली उकरत आहे का? जखम तर झाली आहे, पण ती भरण्यासाठी, हील होण्यासाठी मला हे केलं पाहिजे. त्या आठवणी काढत बसण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवायला हवं.
1: खूप खरंच बोललात. त्या आठवणी काढण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवणं हे केव्हाही सोपं असतं, नाही का? मन दुसरीकडे वळवायचं असेल तर एकमेव उपाय तो म्हणजे गाणं. त्यामुळे आता आपण वळूयात पुढच्या गाण्याकडे. 1961 साली प्रदर्शित झाला त्या चित्रपटाचे नाव संजोग. 1943, 1971 आणि 1985 साली या तिन्ही सालांमध्ये सेम संजोग हेच टायटल वापरून पूर्ण चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते 1961 साली प्रदर्शित झालेल्या संजोग ह्या चित्रपटामधलं गाणं आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत मगाशी त्यांनी ते शब्द उच्चारलेले आहेत, वो भूली दासतान. चला तर मग ऐकूयात संजोग या 1961 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: तुशी, आत्ता या गाण्यातले आर्त स्वर आपण ऐकले. या गाण्याचा मूड असा आहे जणू काय आता या आठवणींची कटकट पुरे झाली, काळ पुढे सरकलाय आणि वी हॅव टू मूव्ह ऑन वगैरे. तर आता पुढचं एक गाणं असं ऐकूया, त्यात थोडा वेगळा मूड आहे बरं का. यात प्रेमात प्रियकरापुढे समर्पित झालेली स्त्री तिच्या अतिशय कोवळ्या खासगी अशा भावना कशा व्यक्त करत आहे ते ऐका. एखाद्या स्त्रीला अशा भावना बोलून दाखवायला जर संकोच वाटत असेल ना, तर तिला या गाण्याची नक्कीच मदत घेता येईल आणि उचंबळून आलेल्या तिच्या भावना आहेत त्या व्यक्त करायला संतूरची साथ कशी लाभली तेही ऐका.
1: हो ताई, नक्कीच. भारतीय मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटाचं विशेष योगदान आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्ण इतिहास आजही प्रेक्षकांना त्या सोनेरी काळात घेऊन जातो. याच प्रवासात मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजेच पिंजरा. 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारुड घातली. आजही जेव्हा मराठी चित्रपटांचा विषय निघतो तेव्हा पिंजरा या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री संध्या, अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही रसिक प्रेक्षक मन लावून पाहतात. आई ठुमकत नार लचकत नार ग साजणी, कशी नशिबान थट्टा आज मांडली, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, दिसला ग बाई दिसला देरे काना चोळी लुगडी, मला इश्काची इंगळी डचली, मला लागली कोणाची उचकी, ही जगदीश केवळकरांच्या लेखणीतून साकारलेली गीत आणि संगीतकार राम कदम यांचे बहरदार संगीत यांनीही चित्रपटाला चार चांद लावले. वी शांताराम यांच्या या माइल स्टोन चित्रपटाला लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर आणि जयवंत कुलकर्णी यांचा आवाज लाभला होता. यामध्येच एक अजरामर गीत जे गायले आहे उषा मंगेशकरांनी, त्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. गाण्याचे बोल आहेत, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. शक्यतो आपण लावणी म्हणलं की जे वाद्य डोळ्यासमोर पहिलं उभं राहतं ते म्हणजे ढोलकी, परंतु ह्या गाण्यामध्ये संतूरचा वापर अतिशय सुरेख केलेला आहे. ऐकूयात हे पुढचं गीत पिंजरा या चित्रपटामधलं.

0: श्रोते हो, एखाद वेळेस जर ताणतणावामुळे झोप लागत नसेल तर पंडित शिवकुमार शर्मा यांचा संतूरवरचा राग दरबारी किंवा राग पिलू ऐकून पहा आणि तुम्हाला शांत वाटलं का, निदान थोडस हलकं झाल्यासारखं वाटलं का हे आम्हाला नक्की कळवा. ऋषी, आता श्रोत्यांना असं एखादं गीत ऐकवूया का की ज्याच्यात भावना असेल प्रेमाची आणि समर्पणाचीच, पण ती व्यक्त करण्याचा पोत हा आधीच्या गाण्यापेक्षा थोडासा वेगळा. प्रियकराला सांगायचंय की त्याला ती किती आवडते. फक्त आवडते असंच नाही, तर तिच्याकडून त्याला खूप ऊर्जा किंवा शक्ती मिळते. म्हणजे जे गाणं एकाच वेळी असेल हलकं फुलकं प्रेमगीत, पण त्याच वेळी त्या प्रेमाची गहराई पण व्यक्त करेल. लक्षात येत आहे का मी कुठल्या गाण्याविषयी बोलते?
1: हो ताई, माझ्या तर लक्षात आलेलेच आहेत. बघूया श्रोत्यांच्या पण लक्षात येते का. श्रोतो, 1967 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला त्या सालचा हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता? त्याचे नाव होते हमराज. ह्या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये फक्त एकच युगल गीत होते, बाकीची चार गाणी ही महेंद्र कपूर यांनी गायली होती. त्यापैकीच आता एक गाणे आपण ऐकणार आहोत, ज्याचे संगीतकार आहेत रवी आणि गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि गाण्याचे बोल आहेत तुम अगर साथ देने का वादा करो. चला तर मग ऐकूयात हमराज या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तुशी, संतूरची माहिती आणि संतूरनी स्वरसाज चढवलेली हिंदी मराठी गीतं ही ऐकता ऐकता वेळ कधी संपत आला कळलंच नाही, नाही का? आपल्या श्रोत्यांना मनात गुणगुणायला आज कोणचं गीत सोडून जाणार आहेस?
1: खरोखरच मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कळलं नाही की आपल्या कार्यक्रमाची वेळ ही कधी संपून गेली. पण श्रोतो, काळजी करू नका, ताईंकडे संतूर ह्या विषयासंदर्भात अजूनही माहिती उपलब्ध आहे. पुढच्या भागात सुद्धा तुम्हाला ही माहिती आम्ही ऐकणार आहोत. श्रोतो, स्वरसंध्या या मालिकेतली सतार ह्या वाद्यांवरची माहिती आमच्या एका श्रोत्यांनी ऐकली आणि त्या श्रोत्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्या श्रोत्यांचे नाव मनमोहन नागेश आंबेकर, शिवाजीनगर भागामध्ये राहतात, यांनी आपल्याला पाठवलेली प्रतिक्रिया ऐकणार आहोत.
2: आपला स्वरसंध्या कार्यक्रम ऐकला, छान होता. त्यामध्ये गैड या सिनेमा बाबत तसेच सितार या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाबत माहिती समजली. अशाच वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम व्हावेत अशी विनंती आहे. धन्यवाद.
1: श्रोते, तुम्हाला जर आमच्या ह्या कार्यक्रमाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध आहे. स्मिताताईंना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉइस नोटच्या माध्यमातून पोहोचू शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा देतोय 7414999185. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल त्यांची प्रतिक्रिया पुढील काही भागांमध्ये तुम्हाला तुमच्याच आवाजात स्वरसंध्या या कार्यक्रमामधून ऐकू शकणार आहोत. चला तर मग प्रतिक्रिया पाठवायला सुरुवात करा. शेवटचं गाणं आता मी तुमच्यासाठी सोडते, खूप छान सुरेख हिंदी गाणं. श्रोतो, 1983 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याचे चित्रीकरण राजस्थान मधल्या एका गावात 81-82 साली झाले होते. त्याचे नाव होते रजिया सुलतान. हा चित्रपट दिल्लीच्या एकमेव महिला सुलतान रजिया सुलतान आणि त्यांच्या ऑबिसिनियन गुलाम जमाल उद दिन याकूत सोबतच्या प्रेम संबंधावर आधारित होता. या चित्रपटातल्या काही दृश्यांचे चित्रीकरण 81-82 साली राजस्थान मधल्या टोंग या गावी झाले होते. ह्या चित्रपटामधली 3 गाणी ही लता दीदींनी गायली आहेत, त्यापैकीच एक गाणे आता आपण ऐकणार आहोत ज्याचे संगीतकार आहेत खय्याम आणि गीतकार आहेत जान निसार अख्तर. जे गाणं आता मी तुम्हाला ऐकवणार आहे त्या संदर्भातली जाता जाता मी तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. 1964 शगुन सिनेमातली गाणी ऐकून फिदा झालेले कमाल अमरोही खय्यामकडे रजिया सुलतान या चित्रपटाचं स्क्रिप्ट घेऊन आले होते. रजिया सुलतान म्हणजे 12व्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्याम साहेब यांनी 6 महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लता दीदींना रेकॉर्डिंग साठी बोलवलं आणि सांगितलं, लताजी, रजिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय. रजियाची अवस्था मोठी विचित्र आहे. राणीपणाचा आब राखायचा आणि त्याच वेळी विरहाने मन आर्त झाले आहे. ती कशीश गाण्यात उतरली पाहिजे. लता दीदींनी हे शांतपणे ऐकून नंतर एकाच टेक मध्ये ते सुपर क्लास गाणं गाऊन ओके केलं. एका मुलाखतीमध्ये लता दीदींनी सांगितले की मी गाणे गाऊन बाहेर आले पण नंतर दिवसभर ते गाणं माझ्या मनात निनादत होते. जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते. हे जे पुढचं गाणं आम्ही ऐकणार आहोत हे घोळक्यात ऐकण्याचं गाणं नाहीच. त्यासाठी रात्रीच्या निरव शांततेचा माहोल हवा आणि सोबतीला हवा एकटेपणा. ऐकता ऐकता स्लो पॉयझन प्रमाणे हे गाणं अक्षरशः चढत जातं. या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात घेतलेले पॉजेस. जिंदगी जैसी खोई खोई है, हैरान है, ये जमीन चूप है, आसमा चूप है, हे पौज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रजियाची घालमेल गळत करतात. पौज आयड्या तो अमरोही साहब किती हे खयाम साहब प्रांजळपणे सांगतात. गाण्याचे बोल आहेत ए दिले नादान आणि चित्रपटाचं नाव आहे रजिया सुलतान. चला तर मग पुढच्या भागात संतूर ह्याच भागातली अधिक माहिती घेऊन मी आणि स्मिता सोनी तुम्हाला पुनश्च भेटायला येऊ पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता याच कार्यक्रमात याच चॅनलवर अर्थात पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ये बात तो आपने बिल्कुल सही कही कि जब हम क्वालिटीज की बात करते हैं, चेंज करने की बात करते हैं, तो खुद का ध्यान पहले आता है या दूसरों का?
1: हाँ, हम सभी चाहते हैं बदलाव आए, लेकिन दूसरों में
0: ठीक है, तो अब की बार जब भी किसी क्वालिटी की बात आएगी तो मैं बोलूंगी, बदलाव जी आप मेरे ही अंदर आना।
1: बिल्कुल सही कहा।
0: अच्छा, अब मैं चलती हूँ पुराना स्तंभ जी। आज की कहानी के लिए बहुत बहुत धन्यवाद। बाय बाय।
1: बाय बाय मनु।
2: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से जानते हैं, वो क्या बताते हैं ज्ञानेश्वर महाराज जी के बारे में।
3: नमस्कार, अपन एकता रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। प्रफुल्ल अय्यर है जे शिक्षक आहेत आणि आपल्या बरोबर आज विशेष संत ज्ञानेश्वर यांच्या बद्दल ते विचार आपल्याला सांगणार आहे। संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनाबद्दल काय विशेष प्रकाश विचार आपल्याला सांगणार आहे। तर आपण सर्वांतर्फे रेडिओ पुणेरी आवाज तर्फे प्रफुल्ल अय्यर साहेबांचा खूप खूप स्वागत है।
4: नमस्कार।
3: ओके प्रफुल्ल अय्यर साहेब, आपला स्वागत है। आणि सर्वप्रथम म्हणजे संत ज्ञानेश्वर हे नाव आपण उच्चारलो किंवा मनात आणलं तरी एक काय म्हणतात धार्मिक वातावरण निर्माण होतो। संत ज्ञानेश्वर यांचं जे व्यक्तिमत्व आहे याच्याबद्दल तुमचे विचार काय?
4: ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला अनेक संत आपण बघितले आहेत, आपण ऐकलंय आणि संतांबद्दल, पण हे मी मुद्दाम यांच्याविषयी बोलू इच्छितो कारण यांचं पिंड वेगळा होता। हे अत्यंत म्हणजे फार लहान असतानाच त्यांच्या मनामध्ये जी आध्यात्मिक वृत्ती जागृत झाली त्याबद्दल जरा मला विशेष वाटतं कारण म्हणजे वयाच्या 13-14 वर्षी त्यांना ते आध्यात्मिक अनुभूती आली आणि त्यांच्याकडे त्यांचा ओढा होता, अत्यंत सालस शांत आणि बुद्धिमान अशी त्यांची वृत्ती होती। तर त्याबद्दल मला जरा विशेष वाटतं इतक्या लहान वयात त्यांनी ही मोठी कामगिरी केली आहे।
3: संत ज्ञानेश्वर यांची आपली एक वेगळी ओळख कसा आपण करता येईल?
4: कारण संत ज्ञानेश्वर म्हणजे त्यांची चार भावंड होती, त्यांना लहानपणापासून बऱ्याच हालअपेष्टा, समाजाने त्यांना बरेच अवहेलना केली, त्यांना बराच त्रास दिला, अशा याच्यात एखादा सामान्य माणूस असता तर खचून गेला असता किंवा एखाद्याने आत्महत्या केली असती, काय काय म्हणजे काही कुठल्याही स्तराला जाऊ शकलं असत, पण अशा सर्व परिस्थितीवरून मात करून एखादा मनुष्य किंवा आपण मुलगाच म्हणूया 14-15 वर्षाचा मुलगा तो धार्मिकतेकडे वळतो, तिथून त्याने उच्च अशा प्रकारची आध्यात्मिक अनुभूती त्यांना प्राप्त होते, याच्यातून त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ प्रथम मराठीत म्हणजे गीता जी आहे आपली श्रीमद भगवद्गीता तिचं मराठी रूपांतर केलं त्यांनी, मराठी भाषांतर किंवा भावानुवाद म्हणूया आपण, भाषांतर बरोबर नाही तर तो अनुवाद त्यांनी केला। ऍक्च्युअली गीतेमध्ये आतापर्यंत कधी मराठीत ती आणली नव्हती, प्राकृत भाषेमध्ये आणली ती, आणि त्यामुळे बऱ्याच जे ज्यांना संस्कृत समजत नव्हतं अशा लोकांना गीता काय आहे, गीतेतलं सार काय आहे, आणि गीता एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजून सांगितली वेगवेगळे उदाहरणं देऊन, तर ते मला फार विशेष वाटतं। तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याला असं एक लेवल एक मॅच्युरिटी असते की मी एवढं काम कार्य माझं जीवन कार्य समजणं हे फार महत्वाचं असतं की मनुष्य जन्माला येतो आणि आपलं जसं जमेल तसं काम करतो, जसं जमेल तसं खातो पितो, सगळं लग्न करतो, मुलं बाळ होतात, सगळं होतं, जीवन संपतंय, शेवटपर्यंत त्याला समजत नाही मी कशासाठी आलो होतो, माझा येण्याचा उद्देश काय होता। पण जेवढ्याच वयाच्या 15-14 वर्षी एखाद्याला अनुभूती होणं की आज माझं कार्य संपलं आहे, मी इथं आलो पृथ्वीवर जेव्हा आलो तेव्हा माझं कार्य संपलं, आता माझं कार्य संपलं आहे, मी एवढं सगळं जगाच्या कल्याणासाठी करून ठेवलं आहे, आज माझा अवतार किंवा माझं इथलं कार्य संपलं आहे, तेव्हा मी आता मी समाधी घेऊ इच्छितो, हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा अशी माणसं फार वेगळ्या वृत्तीची असतात, वेगळ्या स्तरावरची असतात असं मला म्हणावं, म्हणून मी यांना विशेष म्हणतो। बरीच संती होऊन गेली आहेत, पण त्यांना मी फार विशेष मानतो की ते लहान वयात इतकी मॅच्युरिटी येणं हा जन्मजन्मीचा त्यांचा, त्यांनी म्हटलंच आहे की जन्मजन्मी आम्ही हेच केलंय.
3: प्रफुल्ल आहे सर, संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनातला प्रेरणादायी प्रसंग कोणते ते आपणास आठवत असेल तर सांगा.
4: त्यांच्या जीवनातले बरेचसे प्रसंग सांगितले आहेत, ते काही चमत्कार आहेत. त्यांनी आता कसं की आपल्याला काही गोष्टी चमत्कार वाटतात, काही गोष्टी असं वाटतं की खोट्या बनू शकतात त्यांच्या जीवनातल्या, कारण आपण त्या काळात आपण स्वतः नव्हतो इथे. पण ज्या ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत, त्या त्या गोष्टी बघता सगळ्या. त्यातल्या काही चमत्कारिक गोष्टी समजा सोडल्या तरी त्यांनी काही भिंत चालवण्याची उदाहरण आहे. त्यांनी चांगदेव महाराज जे आहेत ते त्यांना भेटायला आले होते. चांगदेव महाराजांना खूप गर्व झाला होता की मी एक प्रकांड पंडित आहे, हा माझ्या समोर छोटा मुलगा काय करू शकतो. तेव्हा त्यांनी चांगदेव महाराजांनी मी तुला भेटायला येतो आहे असं त्यांना निरोप पाठवला. मग ते म्हटले कधी पण या, मी आपला नम्र सेवकच आहे, मी आपल्याला भेटू इच्छितो. तेव्हा चांगदेव महाराजांनी वाघावर बसले, स्वतः सर्पाची हातात दोरी तयार केली सर्प हाती घेऊन, आणि असे ते वाघावर बसून बसून मी सगळ्यांनी या सगळ्यांवर विजय मिळवला असं दाखवत ते स्वतः यांच्याकडे चालत आले वाघावर चांगदेव महाराज. पण त्यावेळी ज्ञानेश्वर, त्याची बहीण मुक्ताबाई, सोपान आणि निवृत्तीनाथ हे सगळे भिंतीवर बसलेले होते. मग त्यांनी जेव्हा भिंत चालवली ती, असं म्हणतात की त्यांनी जेव्हा त्यांना दिसले समोरून चांगदेव येत आहेत घोड्या वाघावर बसून, तेव्हा त्यांनी तिला आज्ञा केली की तू पण चल. मग भिंत ती चालत चालत चांगदेवांकडे गेली. ज्ञानेश्वरांची भिंत चालवली असं म्हणतात. फक्त सजीवांवर त्यांचा अंकुश होता की अंकुश म्हणण्यापेक्षा त्यांची त्यांचं अशा कळत होती असं म्हणण्यापेक्षा निर्जीवाशी सुद्धा ते एकरूप झाले होते असं म्हणता येईल आपल्याला. हा प्रश्न थोडा चमत्कार जरी वाटत असला तरी हा वेगळा वाटतो की फक्त ज्याला आपण जीव म्हणतो किंवा आपण जसं म्हणत असतो की आपल्या संस्कृतीत म्हटलंय की प्रत्येक गोष्टीत जीव असतो, प्रत्येक गोष्ट ही त्याच्यात एक चैतन्य असतं, प्रत्येक गोष्टीत दगडात पण चैतन्य असतं, फक्त ते सुप्त स्वरूपात असतं. तर या सुप्त स्वरूपातल्या चैतन्याला सुद्धा त्यांनी साथ घातली आणि त्याला जागृत केलं आणि ती भिंत चालवली. तर हा जो प्रसंग आहे हा पण मला थोडा भावतो, वेगळ्या प्रकारचा वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा ते लहान असताना त्यांना इथल्या आळंदीतल्या तथाकथित जे ब्राह्मण वर्ग होता त्यांनी त्यांना संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हेटाणी केली, त्यांना खूप त्रास दिला. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला जर विद्या शिकायची असेल तुम्हाला पैठणवरून तिथल्या ब्राह्मणांचं शुद्धीपत्रक घेऊन यावं लागेल, प्रशस्ती पत्र आणावं लागेल. मग ते पैठणला गेले. पैठणला गेल्यावर त्यांनी तिथं त्यांना ब्राह्मणांना विनंती केली की मला तुम्ही आम्हाला चारी भावंडांना तुम्ही शुद्धीपत्रक द्या, आम्ही संन्याशाची मुलं आहोत असं आम्हाला सगळे म्हणतात, तर आम्हाला शुद्धीपत्रक द्या आणि विद्या शिकण्याची आम्हाला अनुमती द्यावी. तिथले ब्राह्मण त्यांना म्हटले की त्यांच्या काहीतरी प्रश्नोत्तर झाली त्यांची, आणि त्यात ब्राह्मण म्हटले तुम्ही म्हणताय की परमेश्वर हा सर्व ठिकाणी आहे, परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, तर हा समोर हा रेडा जो येतोय समोरून त्याच्या ठिकाणी परमेश्वर आहे का? ते म्हटले निश्चितच आहे. ते म्हटले दाखव तू, असं तू करून दाखव, तू प्रूव्ह करून दाखव. मग त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तो रेडा वेद बोलू लागला. हा प्रसंग आहे, हा पण जरा मला वेगळा वाटतो इतर याच्या, जरी हा चमत्कार वाटत आजच्या जगात आपल्याला हा चमत्कार वाटत असेल भिंत चालवली हे कसं शक्य आहे, पण त्याच्या जर सूक्ष्मात गेलं तर ही गोष्ट अशी आहे की चैतन्य हे जे आपण चैतन्य म्हणतो जे माझ्या ठिकाणी आहे ते रेड्याच्या ठिकाणी आहे, तेच भिंतीच्या ठिकाणी आहे, तेच दगडात आहे, हे चैतन्य सगळ्या सर्व ठिकाणी आहे. फक्त त्याला साथ घालता आली पाहिजे, त्याच्याशी आपल्याला एकजीव एकरूप होता आलं पाहिजे. तर ही गोष्ट मला फार वेगळी वाटते त्यांच्या जीवनात.
3: प्रफुल्ल आहे सर, एक अजून असा विचार येतो, संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनात संत बनण्यासाठी कोणती व्यक्ती किंवा कोणता प्रसंग त्यांना प्रेरित केला?
4: हा निश्चितच म्हणता येईल, पण मला म्हणजे एकंदरीत त्यांचे जीवन चरित्र बघता कोणाकडून प्रेरणा मिळाली असं त्यांना असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जसं गौतम बुद्धांच्या जीवनात झालं होतं, प्रेरणा ही एक निमित्त मात्र होती. त्यांनी लहानपणापासून कधी त्यांनी गौतम बुद्धांनी वाहिलेले फूल किंवा असं म्हातारा माणूस किंवा मृत्यू कोणाचा असं बघितलेलंच नव्हतं. पण जेव्हा त्यांनी एकदा एक युवक महोत्सव होता त्याला ते जात होते आपल्या रथात बसून, आणि तेव्हा त्यांना दिसलं की म्हातारा जर्जर होऊन पडलेला आहे रोगी. मग त्यांनी विचारलं की हे काय आहे. तो म्हटला की प्रत्येक माणसाचं असं होतं. सारथ्यांनी सांगितलं, त्याचा सारथीच होता. त्यांनी सांगितलं की असं तर हे सगळ्यांचंच होत असतं, सगळ्यांना रोग होतात, सगळे मरतात. मग त्यांना शेवटी एक प्रेत दिसलं जाता जाता. त्यांनी हे कधी पाहिलेलंच नव्हतं जीवनात आपल्या की असं माणूस मरतो पण. मग ते त्यांनी विचारलं मी पण मरेल का. तर ते तेव्हा फक्त असं म्हणतात की त्यांच्या वडिलांनी, गौतम बुद्धांच्या वडिलांनी सगळ्यांना सक्त ताकीद दिली होती की यांना, गौतम बुद्धांच्या म्हणजे जे सिद्धार्थ होते यांच्या नजरेत असं काही गोष्टी पडू नयेत की जेणेकरून यांच्या मनात काही वैराग्य उत्पन्न होईल. तर शेवटी पण जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की मी पण मरणार का, सारथ्याने विचारला. सारथ्याला थोडा मोठा हे पडलं की मी आता काय सांगू यांना. तर त्यावेळेस त्यांनी असं म्हणतात की सगळे देव धावून आले आणि त्या सारथ्याच्या मुखातून वदले ते की हो सगळेच मरतात म्हणून. सारथ्याने किती खूप टाळलं ते म्हणण्याचं, पण ते बोलून गेला तो. कारण त्यातून गौतम बुद्धाचा जन्म व्हायचा होता असं म्हणतात. आणि जेव्हा त्यांना हे झालं की मी पण मरणार आहे, मग मी पुढे जाऊन तरी काय करू, मग मी मरणार आहे तर मग मी आता योग मसाला जाऊन तरी काय करू. त्यांनी परत तिथं थांबवला. ही जी एक आपण ठेणगी म्हणतो किंवा एक ट्रिगर म्हणतो, असा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात असा काही नव्हता. पण त्यांनी जी लहानपणापासून जी दुःख भोगली होती, त्या सगळ्यांचा परिपाक त्यांचा हळूहळू मन वैराग्याकडे जायला लागलं असं मला वाटतं. की लहान ज्यांचा जन्म झाला तेव्हाच त्यांचे आई वडील त्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली होती समाजाने. नंतर त्यांच्या आई वडिलांनी मग जलसमाधी घेतली या सर्वांना सोडून. मग त्याची सर्वांची जबाबदारी निवृत्तीनाथ म्हणून सर्वात मोठे म्हणून त्यांच्यावर आली. त्याच्या पाठोपाठ ज्ञानदेव महाराज होते, त्यांच्यावर जबाबदारी आली छोट्या बहिणीची भावाची. मग ते इतके लहान वयात त्यांना हे सगळं दुःख भोगावं लागलं. समाजाची हालअपेष्टा, म्हणजे कोणी खायला देईनात, तर ह्या गोष्टी त्यांना हळूहळू वैराग्याकडे घेऊन गेल्यात असं मला वाटतं. पण त्याच्यापेक्षा असं मला मी म्हणता येईल की ही एक योजना, दैवी योजना होती. जर त्यांना सर्व समाधानी व्यवस्थित सांभाळलं असतं तर कदाचित आपल्याला ज्ञानेश्वर महाराज बघायला मिळालं नसतं. या सर्व याच्यातून त्यांना वैराग्य प्राप्त, म्हणजे वैराग्याकडे त्यांची वाटचाल झाली. आणि त्यातून आपण ज्ञानेश्वरी आहे किंवा चांगदेव 65 आहे किंवा त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत बाकीचे, तर हे आपल्याला मिळाले. अदरवाईज आपल्याला मग हे कदाचित ज्ञानेश्वर महाराज म्हणून आपल्याला कधी दिसलं नसतं. सामान्य माणूस झाला असतं ते असं मला वाटतं.
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत शुक्रिया पुराने स्तंभ जी से. आज आपने कहानी सुनी ज्ञानेश्वर महाराज की. मैं हूँ मनु और दोस्तों मेरे साथ ये कहानी सुनने में आपको मजा तो बहुत आया होगा, है ना. और जैसा कि आप सभी जानते हैं कि लास्ट में हम किसी न किसी क्वालिटी को पिक करते हैं उस कहानी में से, उस ऐतिहासिक धरोहर में से एक मोती चुनकर लाते हैं जो हम आज भी अपने जीवन में उपयोग कर सकते हैं. यानी हम कितने भाग्यशाली हैं कि हमारे पास ढेर सारे मोती हैं, है ना. क्योंकि इतिहास की जागीर जो है हमारे पास कुछ होना हो तो आज का मोती क्या है. एक बात जिसने मुझे अत्यंत प्रभावित किया वो ये थी कि ज्ञानेश्वर महाराज के गुरु उनके अपने भाई बने और उन्होंने पूर्ण निष्ठा के साथ अपना गुरु उन्हें स्वीकार भी किया. कितनी निर्ममता है. इस वैल्यू को अगर हम आज यूज करें तो हमारा शायद ईगो वाली जो प्रॉब्लम है ना वो बिल्कुल खत्म हो जाए दोस्तों. क्योंकि जाने अनजाने ईगो का एक हिस्सा हम सभी में होता तो जरूर है, और भले किसी में कम तो किसी में ज्यादा. लेकिन अगर कोई हमसे बाद में आया है और हमसे आगे निकल जाए, या हमसे एज में छोटा है लेकिन हमारा बॉस बन जाए, हमारे अंदर कोई और टैलेंट है लेकिन किसी हिसाब से कोई ज्यादा टैलेंटेड आ जाए, तो थोड़ी ईगो तो हम सभी में जागृत हो जाती है ना. रिलेशनशिप्स में भी ईगो आ जाती है. मैंने 10 बार बात मानी तो एक बार तो सामने वाले को मानना ही है. एक्सपेक्ट करना बुरा नहीं है, लेकिन कभी कभी हमारी जो ईगो है दोस्तों, एक्सपेक्टेशन तो हमेशा बुरी है. और ये ईगो हमें जीने नहीं देती, खुशी से जीने नहीं देती. तो हमें भी ये निर्माणता को धारण करना है जैसा कि संत ज्ञानेश्वर महाराज की कहानी ने हमें सिखाया. ईगोलेस मीन्स हैप्पीनेस. तो चलिए हम सभी जहां भी इस ईगो को नोटिस करें वहीं इसको साइड कर दे लाइफ से और एंजॉय करें अपनी लाइफ हैप्पीली. अच्छा दोस्तों मैं चलती हूँ, फिर से मुलाकात होगी पुराने स्तंभ जी के साथ.
2: तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मार गोरी।
1: अरे हाँ, चोरी चोरी।
2: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय हा प्रसंगानुरूप आहे। म्हणजेच आजच्या काळात, करोनाच्या काळात लोकांना ज्या एका काळजीने घेरलेले आहे त्याचं नाव आहे भीती। आणि या भीतीमुळेच अनेक जण आज आपला जीव गमावत आहेत। तर भीती काय असते, काय काय करू शकते, भीती जीव पण घेऊ शकते का? भीतीमुळे मनुष्याच्या शरीरात वेगळे काही बदल होऊन मनुष्य मरणाच्या दारापर्यंत जाऊ शकतो का? या गोष्टीचा आज विचार करण्याची वेळ आलेली आहे। विषादो रोग संवर्धनानाम हे काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेलं सूत्र नाही हा। विषाद म्हणजेच दुःख, आणि दुःखाने रोगप्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, रोगाची ताकद वाढते। रोगप्रतिकारक क्षमता कोणाची कमी असते हे सांगताना अल्पसत्वानी म्हणजेच मनाने कमकुवत आहे त्याची असं सांगितलेलं आहे। चक्रदत्त म्हणतात भीरू तस्य रोग कर्तृत्वात। साध्या भाषेत अर्थ असा आहे की घाबरणाऱ्या माणसाला रोग होतो। दूषित पाण्यातून, खराब अन्नातून, खराब हवेतून रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो किंवा वाढू शकतो, किंवा या गोष्टीतून माणूस मरणाच्या दारात पोहोचू शकतो। पण मंडळी, याही पेक्षा सगळ्यात मोठं कारण म्हणजे विषाद असं सांगितलेलं आहे। रोग वाढवणाऱ्या सगळ्या कारणांमध्ये श्रेष्ठ कारण हे विषादाचं आहे। जोपर्यंत कुठले रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत तोपर्यंत आजाराचा शिक्कामोर्तब होत नाही। तोपर्यंत व्यवस्थित असणारे रुग्ण आजाराचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर शरीराने जणू खंगायलाच लागतात असे आपल्याला आजच्या व्यवहारात दिसते। मनाचा आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे। आयुर्वेदामध्ये शोकज अतिसार, भयज अतिसार असे आजार सांगितलेले आहेत। म्हणजेच भीतीतून उत्पन्न तीव्र जुलाब। विचार करा, मनाचा व शरीराच्या संबंधाचा। डॉक्टर तुमच्याकडे आले ना की तुमच्या शब्दांनीच अर्धा आजार बरा होतो असं रुग्ण बोलताना तुम्ही पाहिलेले असेलच।

असं ते बोलत असतील? मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी असणारे रुग्ण एखाद्या देवस्थानात जाऊन येतात आणि म्हणतात, जाता येता गुडघे अजिबातच दुखले नाही, गुडघेदुखीचा त्रास जाणवला देखील नाही. काय कारण आहे ही मनाची ताकद जी शरीराच्या एवढ्या वेदना विसरायला लावते का हो? मनाच्या ताकदीचा वापर आपल्याला कसा करता येईल त्याचा विचार आज आपण करायला हवा. मन हे शरीर रूपी रथाचं सारथ्य करतं. म्हणजेच एखादं पिल्लू जर आपण मनात सोडलं तर ते शरीरात मोठं व्हायला वेळ नाही लागायचा. आपल्याला काय झालं आहे? एखाद्या बॅक्टेरियामुळे, एखाद्या बाहेरील जंतूंमुळे आजार होतो. इथपर्यंत समीकरणं मनाला पटतात. परंतु एखाद्या भीतीमुळे मनुष्य मृत्यूच्या दारापर्यंत जाऊ शकतो हे समीकरण तितकंस पटत नाही. रसिक हो, याबरोबरच आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ.

विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण भीतीबद्दल बोलत आहोत। थानाटोफोबिया हा एक असाच प्रकारचा आजार आहे, त्याच्यामध्ये मनुष्याला मृत्यूची भीती वाटते। आजार जरी मानसिक असला तरी चक्कर येणे, घाम येणे, छातीत धडधडणे, पोट बिघडणे अशी शारीरिक लक्षणे पराकोटीची होऊ शकतात। जर त्या आजारावर योग्य उपचार झाले नाहीत तर सततची भीती, पराकोटीच्या भावना, यातून ॲड्रेनालिन सारखे केमिकल शरीरात मोठ्या प्रमाणावर तयार होते। वाढलेल्या ॲड्रेनालिनमुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येऊन हृदय रोगाने माणूस मरू शकतो। आपल्याला विषादपेक्षा ॲड्रेनालिन लवकर कळतं म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न। मानसिक आजाराच्या चिकित्सा ह्या मनोधैर्य वाढवणे, आश्वासनात्मक बोलणे, आजाराची भीती न घालणे, सतत सकारात्मक विचार बिंबवणे, जगण्याची उमेद निर्माण करणे अशा पद्धतीत व्हायला हवेत। हे सोडून वेगवेगळे प्रसार माध्यम सतत मृत्यूचे आकडे सांगणे, भीतीवर भीती निर्माण करणे, नकारात्मक संदेश देणे या गोष्टींमुळे नक्कीच कुठल्याही आजारावर आपल्याला विजय मिळवता येणार नाही। ॲश्युरन्स इज द फर्स्ट लाईन ऑफ द ट्रीटमेंट। तुला काही झालेलेच नाहीये, तू बरा होणार आहेस, हा रोग तुझ्यासमोर काहीच नाही। बघ किती लोक बरे झालेले आहेत, बघ बरी झालेल्यांची आकडेवारी तरी बघ। हे शब्द फार गरजेचे आहेत, कारण मंडळी ही चिकित्सा आहे, ज्याला चरकाचार्य अद्रव्य चिकित्सा असे म्हणतात, आणि विमानस्थानात याला औषधाचं स्थान दिलेलं आहे। धातू, मल, दोष यांचबरोबर मनातलं वैषम्य पण दूर करणं हे वैद्याचं आद्य कर्तव्य आहे। प्रत्येकाने आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवावी। आपण इतक्यात मरण्यासाठी काही जन्माला आलेलो नाहीये। जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला कधीच मरू देणार नाही, म्हणजे लवकर मरू देणार नाही। नुसतं शरीर पोलादी करू नका, मनालाही पोलादी बनवा। नकारात्मक लोकांपासून लांब रहा, नकारात्मक शब्द कानावर पडू देऊ नका, चांगल्या गोष्टीत मन रमवा, आयुर्वेदीय दिनचर्या जाणून घ्या, कारण समदोष हा समाग्निश्च, समधातू मलक्रिय, प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते। यामध्ये मन आणि आत्म्याचं स्वास्थ्य जर चांगलं नसेल आणि शरीर कितीही चांगलं असेल तरी तो माणूस हा रोगी म्हणून सांगितलेला आहे। तेव्हा मित्र हो, वेळीच सावध व्हा, विवेकशून्य असे वागू नका। जीवन हे अनमोल आहे, तेव्हा योग्य चिकित्सेची निवड करा, भीती ही मनातून काढून टाका। नमस्कार रसिक हो, कसा वाटला आजचा विषय भीती? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आमच्या वाहिनीवर। नमस्कार।

0: दर्शन लो जायाचं जायाचं दत्त दर्शन लो जायाचं नि जायाचं जायाचं
1: आता लगेच काय
0: आनंद पोटात माझ्या
1: वाडीला
0: होय होय आनंद पोटात माझ्या
1: औदुंबर
0: आनंद पोटात माझ्या
1: अरे बाबा गाणगापूर
0: होय होय तिकडे जाऊया आनंद

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

पोशाखातील तरुण इंग्रजीत धर्म या विषयावर चर्चा करत होते. अर्थात त्यांच्या मते सर्वश्रेष्ठ धर्म अर्थात ख्रिश्चनच धर्म. तेवढ्यात त्यांचं लक्ष या विचित्र पोशाखधारी महाशयांनी वेधले. मग काय, त्यांनी आपला मोर्चा हिंदुस्तान हिंदू धर्म यावर वळवला आणि सुरू केली ती हिंदुस्तान व हिंदू धर्माची टिंगलटवाळी. त्यांना काय माहिती, जवळच उभे असलेले साधू महाराज इंग्रजी बरोबर त्यांना विविध धर्माचं अद्ययावत ज्ञान आहे. स्वामीजी काही काळ संयम ठेवू शकले तरी त्यांची टकळी चालूच. मग मात्र स्वामीजींचा संयम संपला आणि ते त्या दोघांवर झेपावले. दोघांची मानगुट आपल्या भक्कम पोलादी मनगटात पकडून ते गरजले आणि अस्खलित इंग्रजीत त्यांनी गर्जना केली, स्टॉप दिस नॉनसेन्स. इफ यू अटर्ड सिंगल वर्ड अबाउट माय नेशन अँड रिलिजन आय विल थ्रो यू इन द सी, माइंड वेल. याच्या पुढे तुम्ही माझ्या धर्माबद्दल माझ्या संस्कृतीबद्दल एक शब्द जरी तोंडातनं काढला तर चेंडू सारखं उचलून तुम्हाला या समुद्रात दोघांना फेकून देईन. हे ऐकून दोघांची बोबडी वळली. सॉरी सॉरी करीत क्षमा याचना सुरू झाली. असा हवा प्रत्येकाजवळ देशाभिमान धर्माभिमान. आता परदेश प्रवासात आणि तेव्हापासून सगळे स्वामीजींना जरा थोडे दबूनच वागू लागले. कोलंबो पेनांग सिंगापूर हाँगकाँग कॅटन याकोहामा मार्गे अमेरिकेत दाखल. व्हॅनकुव्हर बंदरात उतरून रेल्वे मार्गाने 3 दिवसाचा प्रवास. प्रवासानंतर शिकागो महानगरीत दाखल. सर्वच वातावरण अपरिचित. खेड्यातून महानगरीत प्रवेश. तेथील भव्यता पाहून बावरलेल्या बालकासारखी स्वामीजींची अवस्था झाली. ते गोंधळून गेले. तो अंगावरील पायगोळ अंगरखा डोईवरील फेटा इतर सगळे हॅटदारी कटीस धोतर इतर सगळे सुटबुटात हा वेशच सर्वांना अपरिचित. इथं मला श्यामची आई चित्रपट आठवतो. त्या चित्रपटात सगळी मुलं डोक्याचा तुळतुळीत गोटा त्यावर टोपी गुडघ्यापर्यंत हाफ पॅन्ट चड्डी त्यावर कोट अशा वेशात येत असत. आणि तेच मुलींचे साडी खोपा आता सगळंच बदललंय. जाऊ द्या. आणि हा वेश अपरिचित म्हणून मुलं त्यांच्या मागे लागत. जसे आपण परदेशी पाश्चिमात्याच्या मागे लागतो म्हणून तर शासनास आमिर खाद्वारे अतिथी देव भव जाहिरात करण्याची वेळ येते. त्यात भाषेची अडचण. जो भेटतो तो मग त्यात सामान्य हमाल कुली आला त्याचेकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आपल्या चहावालाही 5 रुपयाचे 50 रुपये करतोच ना. देश बदलला, वर्ण बदलला, पंथ बदलला, भाषा बदलली, सर्वच मात्र मानवी भावना दुष्ट प्रवृत्ती वास करतात. असं नाही की महाराष्ट्रात होतं भारतात होतं. इथून तिथून सहज प्रवृत्ती माणसाच्या आहेत. त्यात चांगल्याही आहेत त्यात वाईट आहे. त्याला कुठलीच भूमी कुठलाच देश कुठलाच पंथ कुठलीच भाषा ही अपवाद नाही असो. परंतु विस्तव का कधी झाकला जातो? हा तर ओजस्वी तेजस्वी सूर्यच होता. पोशाख विचित्र का असे ना, पण टवटवीत तेजल तजेलदार मुखमंडल भव्य पाल प्रदेश जोडीला आत्मविश्वास व्यक्त करणारे डोळे हे रुपडं लपणारं नव्हतं अडखळणारं तर नव्हतंच. खळबळप्रिय बातमीदारांना आजच्या भाषेत TRP वाढवणारी न्यूज गवसल्याचा आनंद व त्यांचेकडून सवंग प्रसिद्धी. पण आर्थिक आघाडी कमालीची थंड. याच ठिकाणी सर्व धर्म परिषदेची तारीख पुढे ढकलल्याचे माहीत झाले. परिषदेच्या नियमावलीनुसार अधिकृत प्रतिनिधी पत्र कोणत्या तरी धर्म परिषदेने पुरस्कृत केलेले त्यांच्याजवळ नव्हतेच. आता अडचणी वाढत चालल्या आहे. अडचणीचा पाडाय ही पहिली अडचण. पहिली अडचण भाषेची, दुसरी अडचण प्रवेशपत्राची, तिसरी अडचण परिषदेच्या नियमानुसार प्रवेशपत्र सादर करण्याची तारीखही उलटून गेली होती. चौथं, हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेत सहभागी होता येणार नाही ही सर्वात
अत्यंत

अत्यंत वेदना देणारी बाब होती. मूळ उद्दिष्टाला सुरुंग लागला होता. पाचवं, जवळजवळचा पैसा संपण्याच्याच मार्गावर होता. पैशाविना कसं होणार? विवंचना, विवंचना, विवंचना. या विवंचना काही स्वामीजींची पाठ सोडायला तयार नाही. स्वामीजी थोडेसे आदरले पण खचले नाही, डगमगले नाही. उलट जेवढी संकट अधिक, जेवढ्या आपत्ती अधिक, जेवढ्या अडचणी अधिक, तेवढ्या त्या संकटांना आव्हान समजून त्यांच्याशी लढण्याचा, झुंजण्याचा, तोंड देण्याचा निर्धार अधिक पक्का होईल. योद्धा होताना तो असं थोडीच हार जाणार. संधीचं सोनं समजून त्या संधीचं यशात रूपांतर ते करत. ते एक गोष्ट कटाक्षाने पाळीत. किती अडचणी आल्या, किती अडचणी येऊ, त्यावर दुर्लक्ष करायचं आणि त्यावर मात करून आपली वाटचाल पुढेच चालू ठेवायची, असा त्यांचा अग्रक्रम असे. मग मात्र ते यातून सुटण्याच्या मार्गास लागले. सर्वप्रथम त्यांनी शिकागो सोडण्याचा निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या शहरात आपला टिकाव लागणार नाही. शिकागोपेक्षा लहान अशा बोस्टनला जाण्यासाठी ते रेल्वेत बसले. याच प्रवासात डब्यातील एक प्रौढ विद्वान विदुषीशी त्यांची ओळख झाली. ही प्रौढा स्वामीजींचा आगळा वेगळा भगवा पोशाख पाहून अत्यंत प्रभावित झाली. त्यात स्वामीजींचा तेजस्वी चेहरा पाहून तर ती खूपच मोहित झाली. तिनं उत्सुकतेने पण नम्रतापूर्वक स्वामीजींची चौकशी केली. या चौकशीत स्वामीजी एक भारतीय संन्यासी असून ते अमेरिकेत वेदांताच्या प्रचारासाठी येथील समजले. तेव्हा अत्यंत सन्मानाने त्यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहपूर्वक पत्त्यासह त्यांनी आमंत्रण दिलं. बोस्टन शहरात स्वामीजींचे हळूहळू बस्तान बसू लागले. रेल्वे प्रवासात परिचय झालेल्या त्या प्रौढ विदेशी महिलेच्या ते घरी गेले. त्याचवेळी तेथे हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध विद्वान प्राध्यापक जे एल राईट यांच्याशी भेट झाली. अल्पशा परिचयाचे पुढे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. असेच एकदा गप्पाच्या ओघात चर्चेत शिकागो धर्म परिषदेत सहभागी होण्याचे प्रवेश पत्र आपल्याजवळ नाहीत आणि म्हणून ते कष्टी आहे हे त्यांना कळले. काय स्वामीजी, आपल्याजवळ प्रवेश पत्र नाही आणि त्यामुळे परिषदेत प्रवेश नाही, सहभागही नाही? पण मी म्हणते आपल्यासारख्या विद्वान व्यासंगी व्यक्तीस दाखल्याची, प्रवेश पत्राची गरजच काय? त्याची जरूर नाही. मी आपल्या प्रवेशाची व्यवस्था करू शकतो, कारण परिषदेचे अध्यक्ष माझे निकटचे स्नेही आहेत, हे प्राध्यापक राईट सांगतायत. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्वामीजींना एक पत्र दिले आणि त्यांच्या परिषदेतील सहभागाची सर्व व्यवस्थाही केली. स्वामीजींची पैशाची अडचण ओळखून त्यांना शिकागो पर्यंत तिकीटही काढून दिलं. परिषदेच्या अध्यक्षास लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक राईट लिहितात, पत्र घेऊन येणारी व्यक्ती इतकी विद्वान आहे की येथील सर्व विद्वान प्राध्यापकाची विद्वत्ता एकत्र केली तरी त्यांच्या विद्वत्तेच्या पासंगाला उरणार नाही. अखेर स्वामीजी बोस्टन सोडून शिकागो रेल्वे स्थानकावर उतरले. उतरताच त्यांच्या लक्षात आले की राईट साहेबांनी दिलेले ते पत्र, तो पत्ता गहाळ झालेला. फक्त डॉक्टर बरोज एवढंच नाव लक्षात. रस्त्याच्या फिरस्थितीत खूप तपास, पण हाती काहीच लागलं नाही. रात्र झाली. बघा अडचणी कशा पाठ सोडत नाही. अडचणी मागेच लागलेले आहेत. रात्र झाली, सर्वत्र अंधार. स्वामीजींपुढे अंधारच, पुढं काय? पुणेरी थंडी नव्हती ती, शिकागोची अंग गोठवणारी थंडी. पुरेसे कपडेही नाहीत. कुठं आणि कसा आसरा शोधायचा? रात्र कशी घालायची? उद्याच काय? प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर न मिळणार. परत रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे यार्डात सामान ठेवण्याची प्रचंड मोठी लाकडी खोकी होती. त्यातलेच एक रिकामे खोके निवडले. अंगाची मुटकळी करून त्या खोक्यात जाऊन बसले. तेथे दिवसभरच्या अविरत पायपटीने थकलेल्या, भागलेल्या
त्यास झोपून दिलं आणि गाठ झोपायला लागली. सकाळी सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांनी त्यांना जाग केलं. बघा अडचणीतून मार्ग कसा निघतो, दैव कसं प्रसन्न आहे. त्या सुवर्णमय किरणांनी झाकोळ झळाळलेल्या चेहऱ्याने एकदम प्रसन्न अवस्थेत स्वामीजी खोक्याबाहेर आले. शरीरास आळोखे केलेले, सुरगळलेले कपडे झटकले, त्याचबरोबर मरगळी झटकली. त्यामुळे मुखमंडळ अधिकच प्रसन्न दिसू लागले. आणि नेमके त्याच वेळी काय घडले हे आपण पुढच्या भागात पाहू. आणि पुढच्या भागात माझ्या मायबाप श्रोते आपण पाहणार आहोत की स्वामीजी अडचणींचा सामना करत करत शिकागो पर्यंत आलेले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत थकलेल्या भागलेल्या देहाला खोक्यात झोकून रात्री त्यांना झोपही लागली आहे. आणि सकाळी सूर्यनारायण आकाशावर अवतीर्ण झाले. त्या सूर्यनारायणाचा सोनेरी प्रकाश स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडळावर पडून तो आज एक तेजस्वी झालाय. आणि ते स्वतःला सगळे आळोखे पिळोखे देत त्यांनी झटकलेलं आहे. आणि तेवढ्यात काय घडलं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुन्हा तुम्हाला अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.